0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ सुप्रभात। सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये गुड मॉर्निंग म्हणत आणि पॉझिटिव्ह विचारांसोबत मी आली आहे अनु तुम्हाला भेटायला। आज आहे 8 जून 2020 आजची तारीख आणि आठवड्याला सुरुवात झाली, वार आहे सोमवार। अर्थातच हा वीकेंड तुमचा सगळ्यांचा खूप जबरदस्त गेला असणारच आहे, कारण वीकेंड म्हटलं ना की आपण कुठेतरी रिलॅक्स होत असतो। आठवडाभर आपण फक्त काम आणि काम, कामाची धावपळ, रुटीनची धावपळ आपली सुरू असते, पण थोडंसं का होईना आपण रिलॅक्स आपण होतो या वीकेंडमध्ये। आणि पुन्हा तीच रिलॅक्स घेतल्यानंतर, एक विश्रांती घेतल्यानंतर जी आपल्याला एनर्जी जशी मिळते ना, तशीच या वीकेंडनंतर आपल्याला एक एनर्जी मिळत असते पुढचा येणारा आठवडा अजून चांगला जाण्यासाठी। सो हीच एनर्जी घेऊन आपण आपल्या आजच्या दिवसाला आणि आठवड्याला प्रसन्न सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्या सोबत, काही मराठी गाणी तर तुम्ही ऐकत आहात असं, आणि त्याचबरोबर अजून एनर्जेटिक गाणी नक्कीच मी प्ले करते। अनु आहे तुमच्या सोबत पुन्हा एकदा, गुड मॉर्निंग। रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन। अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात। शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी। आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ. आज आहे 8 जून 2026 आणि वार आहे सोमवार. आठवड्याला सुरुवात झाली आणि आठवड्याचे काही महत्त्वाचे दिनविशेष आणि त्याचबरोबर आजचा दिनविशेष आपल्याला काय सांगतोय याकडे वळूयात. 2022 मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 2022 युरोपियन संसदेनं 2035 इंधनावर चालणाऱ्या वाहनांची विक्री बंद करण्यासाठी मत दिलं. 2004 शुक्र संक्रमण, 1882 नंतरचं पहिलं शुक्र संक्रमण सुरू झालं. आज आहे जागतिक महासागर दिवस, जो 1992 पहिल्यांदा साजरा करण्यात आला. न्यूझीलंड न्यूक्लिअर फ्री झोनच्या सरकारनं निशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा 1987 अंतर्गत राष्ट्रीय आण्विक मुक्त क्षेत्र स्थापन केलं. F5 चक्रीवादळ 1953 झालं. अमेरिकेमधल्या मिशिंगमध्ये झालेल्या या वादळात 116 लोकांचं निधन, 844 लोक जखमी आणि 340 घरं उद्ध्वस्त झाली होती. 1953 अमेरिकेत कृष्णवर्णीयांना हॉटेलमध्ये सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली. 1948 एअर इंडिया मुंबई लंडन विमानसेवा पहिल्यांदा सुरू झाली. दुसरं महायुद्ध झालं. इम्पिरियल जपानी नौदलानं सिडनी आणि न्यूकॅसल या ऑस्ट्रेलियन शहरांवर 1942 हल्ला केला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. 8 जून 2024 आणि आज असा दिनविशेष काही महत्त्वाच्या घडामोडी याबद्दल आपण बोलत आहोत. लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये आजच्या दिवशी लिहून पूर्ण केलेल्या गीता रहस्य या ग्रंथाचं गायकवाड वाड्यामध्ये 1915 साली प्रकाशन झालं. मार्गारेट बॉन्डफिल्ड युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्या महिला मंत्री 1929 मध्ये झाल्या. ऑपरेशन अल्फाबेट नार्विक देशामधून मित्र राष्ट्रांना 1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धात बाहेर काढण्यात आलं. युनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची 1912 साली स्थापना. आइसलँड देशातील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता 1783 मध्ये आणि किमान 1000 लोकांचं यामध्ये निधन झालं. मुघलांनी 1689 मध्ये जिंकलेला रायगड जिल्हा पंतप्रतिनिधी यांनी सिद्धीकडून राजकारणाच्या कारणानं 1713 मध्ये जिंकून घेतला. औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर मुजम आणि आजमशाह या त्यांच्या 2 मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झालं. हे युद्ध 1707 मध्ये आजच्या दिवशी झालं. यामध्ये मुअज्जमनं आजमशहाला ठार करून दिल्लीची गादी बळकावली. तर मराठा साम्राज्या 1617 मध्ये पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90.1 01 75.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात दिनविशेष आपण जाणून घेतोय. आज आहे 8 जून 2024. 1975 शिल्पा शेट्टी, अभिनेत्री, उद्योजिका आणि फिटनेस क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांचा जन्मदिवस. डिंपल कपाडिया राष्ट्रीय पुरस्कार विजेती, अभिनेत्री आणि अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये कार्यरत असणाऱ्या. 1957 जन्म. टीम बर्न्सली, वर्ल्ड वाईल्ड वेबचे जनक ज्यांना म्हटलं जातं, 1955 जन्म. केनेथ गिडीज विल्सन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, 1936 जन्म. इंग्रजी क्रिकेटपटू रे लिंगवर्थ, 1932 जन्म. भारतीय पत्रकार, लेखक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य असणारे एम एन विजयन, 1930 जन्म. बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी, 1925 जन्म. गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे, 1917 जन्म. इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो, 1921 जन्म. कायर किन्हान्ना राय, भारतीय पत्रकार, लेखक आणि कवी, 1915 जन्म. डी के बेडेकर, लेखक, तत्वचिंतक आणि समीक्षक, 1910 जन्म. भारतीय क्रिकेटपटू सय्यद नझीर अली, 1906 जन्म. किंग चिनी जनरल वो सांगोई, 1612 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज, नगरसेवक रंग. या कार्यक्रमात दिनविशेषकडे पुन्हा एकदा वळूयात. आज आहे 8 जून 2026. आजच्या काही महत्वाच्या निधन घटना. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा स्मृतिदिन. लिंबू साहित्यिक भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रसिद्ध असणारे बिरखा बहादूर मुरिंगला पद्मश्री पुरस्कारकर्ते 2022 निधन. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा 1998 निधन. रंगभूमी कलावंत रामनगरकर यांचं 1995 निधन. इंग्रजी माळी आणि वास्तुविशारद क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार जोसेफ पॅक्स्टन 1865 निधन. अँड्र्यू जॅक्सन अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष 1845 निधन. थॉमस पेन अमेरिकन विचारवंत राजकारणी आणि क्रांतिकारक 1809 निधन. लुई 17वा फ्रान्सचा राजा 1795 निधन. महत्वाचे दिनविशेष आजचे आपण जाणून घेतले. नगरमधल्या जिल्ह्यातल्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.
1: फिटे अंधाराचे जाळे

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचं अंतरंग। या कार्यक्रमात गुड मॉर्निंग श्रोते हो, देशाच्या भविष्याचा आराखडा तयार करणारे आणि शासनाच्या विकास योजनांना दिशा देणारी जनगणना 2027 सध्या सुरू आहे। अनेक असे प्रगणक आहेत की आपल्या शहरामध्ये घरोघरी जाऊन एवढ्या उन्हाचा तडाखा, व्यस्त दिनक्रम, विविध अडचणी यांचा सामना करत ते पोहोचतात आणि हा सर्वे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। अनेक ठिकाणी दरवाजा न उघडणं, माहिती द्यायला टाळाटाळ करणं, चुकीची माहिती देणं असेही काही प्रकार आपल्या शहरामध्ये समोर येतात। तर आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी आवाहन केलेलं आहे की देशाच्या विकासालाही कुठेही अडथळा निर्माण होणार नाही असं कार्य करू नका। जनगणना ही कोणत्याही व्यक्तीची किंवा कार्यालयाची मोहीम नाहीये, तर ती संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे। आज जर आपण अचूक माहिती दिली तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अनेक योजना, अनेक सवलती सुविधा या मिळतील, जसं की शाळा, रस्ते, रुग्णालय, पाणी पुरवठा, घरं, विविध कल्याणकारी योजना यांचं नियोजन ठरवायला मदत होणार आहे। त्यामुळे जनगणनेसाठी जर प्रगणक घरी येत असाल तर नक्कीच प्रगणकांना योग्य ती अचूक माहिती द्या। त्याचबरोबर नागरिकांनी कोणतीही शंका घेऊ नका, भीती न बाळगता सगळी सत्य, अचूकता, संपूर्ण माहिती द्या। सध्या घरगणनेचे उर्वरित 15 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत, कारण 14 जून पर्यंतचा हा टप्पा असणार आहे। हे काम पूर्ण करायचं, त्यामुळे प्रत्येक अहिल्यानगरकरांनी आपल्या दारी आलेल्या प्रगणकाचं स्वागत करा, काही मिनिटांचा वेळ त्यांना आवर्जून द्या, मोबाईलवर होणारी जनगणना प्रक्रिया पूर्ण करा आणि देशाच्या या ऐतिहासिक राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी व्हा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज
3: तुमचा। तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
4: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
3: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
4: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो, गुड मॉर्निंग. आणि श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुस्तकं आपल्याला भरपूर ज्ञान देतात, भरपूर काही गोष्टी सांगतात. आणि हा ज्ञानाचा अखंड भांडार असणारं पुस्तक आणि या पुस्तकांचं गाव आता लवकरच उभं राहणार आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तुम्ही ऐकलंय ते अगदी खरं आहे. पुस्तकांचं गाव नेमकी काय संकल्पना आहे? तर वाचन संस्कृती वाढावी यासाठी खूप प्रयत्न केले जातात. आणि आता ग्रामीण भागामध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया उभारत आहेत. यामध्ये पुस्तकांचं गाव लवकरच उभारलं जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी संबंधित विभागांना प्रभावी नियोजनाचं मार्गदर्शनही केलं आहे. यामध्ये पुस्तकं, अभ्यासिका, साहित्यिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांनी सजलेलं हे गाव असणार आहे. आणि हे गाव ज्ञानाचा नवा दीप प्रज्वलित करणार आहे हे नक्की. याबाबतच्या सगळ्याच अपडेट वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, महाडीबीटी डिजिटल व्यवस्था हे शब्द आपण ऐकून आहोतच, आणि शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी डिजिटल व्यवस्थेमुळे अत्यंत काही महत्त्वाची कामं अतिशय सुलभ झाली आहेत. म्हणजे बियाणांचं वितरण प्रक्रिया, त्यामध्ये अधिक पारदर्शकता आली आहे, ते सुलभ होत आहेत, जलद गतीनं होत आहेत. ॲग्रिस्टॅम फार्मर IDसह महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आणि योजनेचं लाभ घेण्याचं आवाहन जे आहे ते कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे तत्व फॉलो केलं जाणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे या माध्यमातून, आणि 2 लाख पिकं प्रात्यक्षिक आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अनुभव शेतकऱ्यांना मिळणार आहे. इतकंच नाही तर 3 लाख क्विंटल बियाणांचा साठा सध्या उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, बाजरी, कापूस या पिकांचा समावेश आहे. या महाडीबीटीच्या या डिजिटल व्यवस्थेमुळे पारदर्शकता नक्कीच आली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी या डिजिटल ॲग्रिकल्चर वेबसाईटवर नक्कीच फार्मर IDसह पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि योजनेचा अधिक लाभ घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, कालच आपण अन्न व सुरक्षा दिवस साजरा केला. खरं तर आपण जे काही अन्न पदार्थ खातो किंवा बाहेर आपण जे काही स्ट्रीट फूड खातो, खाद्यपदार्थ खातो, ते भेसळयुक्त नसावेत आणि ते चांगल्या पद्धतीचे, चांगल्या दर्जाचे असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण ते खातो आणि आरोग्याच्या संबंधी कुठल्याही तक्रारी ज्या आहेत त्या होऊ नयेत आपल्याला असं वाटत असतं. पण आपल्या जिल्ह्यामध्ये ना गेल्या आठवड्यामध्ये अन्न भेसळ विरोधी एक विशेष मोहीम राहुरी आणि नेवासा तालुक्यात झाली आणि ही कारवाई करत 2,84,180 रुपये किमतीचं आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं आहे, ज्यामध्ये भेसळ आढळली. नागरिकांना इथल्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत संशय आला आणि त्यांनी प्रशासनाला संपर्क साधलाय. राहुरीमधल्या शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करत शिवशक्ती ब्रँडचे जे आईस्क्रीम होते, ज्यामध्ये गुलकंद आणि अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी तपासले गेले आणि खरं तर दर्जाहीन हे आईस्क्रीम असल्याचं लक्षात आलं आणि यामध्ये 41,440 रुपये किमतीचे 148 पॅकेट्सचे आईस्क्रीम जप्त करण्यात आलेत. नेवास्यामध्ये सुद्धा काही किराणा स्टोर्सची तपासणी करण्यात आली, तर इथे SBG ब्रँडच्या रिफाईंड पामोलिन ऑइलची नमुना तपासणी करण्यात आली आहे. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 आणि नियम 2011 अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. नागरिकांना स्वच्छ भेसळयुक्त अन्न उपलब्ध व्हावं आणि जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपामध्ये सुरू आहे आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढे सुद्धा अशीच कठोर कारवाई केली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: एक हसी शाम को दिल मेरा खो गया.
4: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरसंतरंग. या कार्यक्रमात गुड मॉर्निंग. आणि श्रोते हो, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस तर संपत ऑलमोस्ट आलेले आहे. जून महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला कधी कधी बाहेरचे अन्नपदार्थ किंवा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जाण्याची तीव्र इच्छा होते आणि आपण बरेचसे काही स्ट्रीट फूड असतील, आपल्या आवडीचे फूड स्टॉल असेल, त्या ठिकाणी जाऊन फूड खरेदी करतो आणि खातो. पण बऱ्याच वेळा काय होतं की या अन्न पदार्थ बनवत असताना जी योग्य ती स्वच्छता जर काळजी घेतली नसेल तर त्या अन्न पदार्थांचा त्रास आपल्या शरीराला होऊ शकतो आणि ते अन्न पदार्थ आपल्याला बाधू शकतो. अशा प्रकारे जर कुठल्याही अन्नामध्ये तुम्हाला भेसळ जाणवली, अन्न पदार्थाच्या चवीमध्ये काही बदल जाणवले किंवा कुठल्याही स्वरूपाचे गैरप्रकार जर अन्न पदार्थ तयार होत असताना तुम्हाला जाणवले तर तुम्ही या बेकायदेशीर विक्रीबाबत थेट तक्रार प्रशासनाशी करू शकता. कसं? तर यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे, जो टोल फ्री क्रमांक आहे 1800 22 23 65. मी पुन्हा एकदा टोल फ्री क्रमांक सांगते, 1800 22 23 65. हा टोल फ्री क्रमांक आहे ज्यावर तुम्ही कॉल करून थेट प्रशासनालाही संबंधित माहिती देऊ शकता किंवा jcfoodhq@government.in या वेबसाईटवर ईमेल आय डीवर जाऊन सुद्धा तुम्ही जाहीरपणे तक्रार करू शकता. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त करून 30 जुलै 2024 पर्यंत सादर करायचं आहे। योजनेचे अनुदान नियमितपणे सुरू राहण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी असं आवाहन पारनेर तहसीलदार यांनी केलंय। शासनाच्या नव्या निर्णयानुसार हयातीचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं सादर करायला मान्यता मिळाली असून त्यासाठी 50 रुपये शुल्क देण्यात आले आहे। स्मार्टफोन असलेले अनेक लाभार्थी प्ले स्टोअरवरून बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन आणि आधार फेस RD वरून हे ॲप डाउनलोड करू शकता। ॲपवर आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाच्या सहाय्यानं नोंदणी करून चेहरा आणि बोटांची ठसे सुद्धा देऊ शकतात। याची पडताळणी झाल्यानंतर हयातीचं प्रमाणपत्र प्राप्त होतं। ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये अशा लाभार्थ्यांसाठी सेतू केंद्र, आपलं सरकार सेवा केंद्र आणि नागरी सेवा केंद्र उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन हे नक्कीच डॉक्युमेंट देऊन त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. 11वीच्या प्रवेश परीक्षा संदर्भामध्ये महत्त्वाच्या अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. लवकरच म्हणजे 6 जूनपासून ते आता 9 जूनपर्यंत नवीन नोंदणी जर करायची असेल तर ती 11वीच्या प्रवेशासाठी करता येऊ शकणार आहे. अर्ज जर तुम्ही दिले असतील तर त्यामधली दुरुस्ती असेल. कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंती क्रमांची नोंदणी करायची असेल तर विद्यार्थ्यांना केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नक्कीच मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. 13 जूनला सकाळी 10 वाजता दुसऱ्या फेरीचं प्रवेश वाटप होणार आहे आणि यामध्ये कट ऑफ यादी असेल. संबंधित माहिती पोर्टलवर लवकरच प्रसिद्ध होईल असं सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत 12,51,259 नोंदणीकृत विद्यार्थी आहेत तर 4,51,052 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आलेले आहेत. SMS द्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना ही माहिती सातत्यानं मिळते आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या सौजन्यानं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्त्रियांना द्या इतका मान वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
2: आपके साथ

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, जामखेड तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी काल वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. जोरदार पावसानं इथलं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालंय, पण तरी सुद्धा दमदार पावसाची हजेरी जामखेडमध्ये बघायला मिळाली. काही घरांवरचे पत्रे उडाले तर मोठी झाडं उन्मळून पडल्यामुळे मालमत्तेचं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसतंय. स्थानिक नागरिकांनी झाडं हटवून रस्ते मोकळे करण्याचाही प्रयत्न केला. अनेक भागातील वीज पुरवठा इथे खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधाराचा काही काळ सामना करावा लागला होता. तर तातडीनं महावितरण कर्मचाऱ्यांनी सुद्धा दुरुस्तीची कामं हाती घेतली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे उभी पिकं, फळबागा, शेतातील साठवलेल्या कृषीमालाचं खूप मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना मदत देण्याची मागणी करण्यात येते. सुदैवानं या वादळी पावसामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचं अनेक भागांमध्ये नुकसान झालं आहे. प्रशासनानं संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान हवामान विभागानंही पुढील काही दिवस जामखेडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडी निवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी, मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगरसंतरंग या कार्यक्रमात गुड मॉर्निंग आणि काही जागतिक बाजारपेठेमधल्या घडामोडींकडे वळूयात. चिप स्टॉक्समधील नफा वसुलीमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सुनामी आली होती. केवळ एका तासात $2 ट्रिलियन म्हणजे अंदाज 190 लाख कोटी रुपयांच्या खरं तर किमतीची राख रांगोळी झाली असून 2026 मधली सगळ्यात मोठी ही घसरण मानली जाते. वॉल स्ट्रीटच्या तिन्ही निर्देशांकांमध्ये अमेरिकेतील 7 प्रमुख कंपन्यांचे शेअर्स मोठ्या घसरणीसह बंद झाले. याचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून पडझड सुरू असलेल्या भारतीय शेअर बाजारावर सुद्धा उमटू शकतात असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मागच्या आठवड्यात सोमवारी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेण्याची शक्यता होती आणि म्हणूनच मे महिन्यामध्ये 80,000 नव्या नोकऱ्यांची निर्मिती असण्याचा अंदाज असताना सुद्धा प्रत्यक्ष कमी नोकऱ्यांची निर्मिती झाली. यामध्ये फेडरल रिझर्व्ह लवकर व्याजदर कपात करणार नाहीत असा अंदाज गुंतवणूकदारांनीही मांडला. त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकन सरकारी रोख्यांचा परतावा 14 महिन्यांच्या उष्मांकावर घेऊन पोहोचलेला आहे. शिवाय अमेरिका इराण या युद्धाच्या तणावामुळे सुद्धा शेअर बाजारामध्ये अस्थिरता बघायला मिळाली होती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा, रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
2: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी YouTube चॅनल.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, अमृत वाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MBA विभागातून गेल्या सत्रात 60 पैकी 51 विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाली आहे. MBA अभ्यासक्रमातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्टार्टअप व्यवसाय सुरू केलाय अशी माहिती देण्यात आली आहे. MBA विभागातून गेल्या 2 वर्षांमध्ये 100% प्लेसमेंट पूर्ण झाली, तर यावर्षी 85% विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी मिळाल्यात. 8.5 लाख वार्षिक पॅकेजपासून अनेक विद्यार्थ्यांना मार्केटिंग, आर्थिक, HR, माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय

या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी प्लेसमेंट ऑफिसर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचं नक्कीच कौतुक होताना दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। कोपरगाव शहरामधली महत्वाची अपडेट आहे। कोपरगाव शहराला जो पाणी पुरवठा धरणातून होतो आहे त्या धरणांनी आता तळ गाठलाय। शहरामध्ये येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झालाय आणि धरणातून येणारं पाणी जे आहे ते साठवण तलावामध्ये पोहोचताच अत्यंत खराब अवस्थेमध्ये आलं आहे। फिल्ट्रेशन प्लांटमध्ये त्याचे पाहिजे तसं शुद्धीकरण होत नाही आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून वापरावं असं आवाहन नगराध्यक्ष यांनी केलंय। कोपरगावच्या नागरिकांनी नक्की जे पिण्याचं पाणी येतं ते उकळून गाळून वापरा। धरणातून सध्या गाळमिश्रित पाणी पुरवठा जो आहे तो होतो आहे आणि फिल्टरेशन प्लांटमध्ये जेवढं व्हायला हवं तेवढं पाणी फिल्टर होताना दिसत नाही आहे। पाहणीदरम्यान पाण्याची गुणवत्ता खालवल्याचं यातून दिसून आलं आहे। प्रशासनाकडून सध्या शुद्ध पाणी देण्याची आवश्यक ती प्रक्रिया जी आहे ती केली जाते आहे, पण तरीसुद्धा पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त रासायनिक पदार्थांचा वापर जर केला तर नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी घरगुती वापरासाठीचं पाणी शक्यतो उकळून गाळून स्वच्छ भांड्यामध्ये साठवून वापरा। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना पिण्याच्या पाण्याबाबत अतिदक्षता नक्कीच घ्यायला हवी अशी माहिती देण्यात आलेली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
4: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
3: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
4: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात गुड मॉर्निंग आणि अर्थात फायनली लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि यासाठी मुलांना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची गरज नक्कीच भासणार आहे. दरवर्षी नवीन पाठ्यपुस्तकं शासनाकडे दाखल होत असतात आणि आता याही वर्षी जिल्हा परिषदेसह सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेनं 22 लाख पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली होती. पहिली ते आठवीपर्यंतचे 4 लाख विद्यार्थी ज्यांना पुस्तकं दिली जाणार आहेत. दरवर्षी 15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि या अनुषंगानं शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्याचं नियोजन जिल्हा परिषदेनं केलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मार्चमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये एक यादी घेण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थी संख्या किती आहे आणि त्यांना पाठ्यपुस्तकं किती हवी आहेत. याचबरोबर जिल्हा परिषद मनपा आणि अन्य अनुदानित शाळांचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान दप्तराच्या वाढत्या वजनानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, खेडोपाडी असलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये शाळेत शिकायला जाताना पुरेसं लेखन साहित्य उपलब्ध नसणं याचा विचार करून 2023-24 पासून 2री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची काही कोरी पानं समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका झाली. या योजनेचा अपेक्षित उद्देश सफल न झाल्यानं पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची कोरी पानं याची मागणी केली होती आणि यंदा ती रद्द करण्यात आलेली आहे. आता पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पहिल्याच दिवशी शाळा सुरू होतीये 15 जूनला आणि पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 17 लाख पुस्तकं पोहोचली आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार. नगरकर आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचं अंतरंग या कार्यक्रमात. गुड मॉर्निंग. अर्थात फायनली मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये येतो आहे आणि फायनली राज्यामध्ये उन्हाच्या तीव्र झळा कमी होताना दिसतात. अक्षरशः नागरिक चातकासारखी पाण्याची वाट पाहतात. बळीराजासाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे कारण आता मान्सून महाराष्ट्रामध्ये फायनली दाखल झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं दक्षिण

राज्यामध्ये उन्हाच्या तीव्र झळा कमी होताना दिसतात. अक्षरशः नागरिक चातकासारखी पाण्याची वाट पाहत आहेत. बळीराजासाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण आता मान्सून महाराष्ट्रामध्ये फायनली दाखल झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं दक्षिण

राज्यामध्ये उन्हाच्या तीव्र झळा कमी होताना दिसतात. अक्षरशः नागरिक चातकासारखी पाण्याची वाट पाहतात. बळीराजासाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे, कारण आता मान्सून महाराष्ट्रामध्ये फायनली दाखल झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं दक्षिण

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात गुड मॉर्निंग श्रोते हो. जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना थेट साता समुद्रापार म्हणजे जर्मनीमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे आणि यासाठी जर्मनीतील नामांकित कंपन्यांसोबतचे काही करार करण्यात आलेत आणि याचा फायदा आपल्या भारतातील तरुण तरुणी ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी होणार आहे. तरुणांना तब्बल 8 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ट्रेनिंगसह थेट रोजगाराची हमीही दिली जाते आणि या कालावधीत प्रति महिना आकर्षक स्टायपॅड मिळणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर महिना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पगाराची कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. राज्य शासनानं राज्यातील गुणवंत तरुणांना थेट जर्मनीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे मराठी तरुणांना एक चांगली संधी मिळू शकते परदेशामध्ये जाण्याची आणि फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक्स, मेकॉट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, मेटल, बिल्डर आणि मशीन ऑपरेटर या क्षेत्राबरोबर काही प्रशिक्षणासह रोजगाराची संधी या तरुणांना मिळणार आहे. लॉजिस्टिक, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण या तरुणांना घेता येणार आहे आणि यासाठी पात्रता नेमकी काय आहे. ITI, डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय साधारण 18 ते 30 असणं आवश्यक आहे. जर्मन भाषा येणं अनिवार्य आहे आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि वैध पासपोर्ट असणं आवश्यक आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात गुड मॉर्निंग. आणि ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये. आणि येस, निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. खरं तर एक आनंदाची गोष्ट या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याला मिळालेली आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकरच मान्सून जो आहे तो ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. फायनली येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये चांगल्याच पद्धतीनं मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये होती. आणि जेव्हा अगदी रखरखत्या उन्हामध्ये या उन्हाळ्याच्या कडक उन्हाच्या झळा आपण सहन केल्यानंतर जेव्हा आपण चातकासारखी पावसाची वाट पाहत असतो ना, तेव्हा तो क्षण खरंच खूप भारी असतो. आणि जेव्हा पाऊस येतो आणि जमिनीवर पावसाचे थेंब येतात आणि पहिल्या पावसाचा अनुभव जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा ते फिलिंगच काहीतरी वेगळं असतं. खरंच मान्सून लवकरच येतो आहे आणि

लवकरच खूप चांगला पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये पडावा आणि नक्कीच जो शेतकरी वर्ग आहे त्या सगळ्या बळीराजाला शेतकऱ्यांना हा मान्सून चांगला जावा अशी मी खूप मनापासून प्रार्थना करते आणि नक्कीच यंदाचा मान्सून चांगला असेलच अशी आपण आशा करूयात. आणि नगरकर, आपल्या शोची वेळ आता संपत आली आहे. इव्हिनिंगला आज आपण भेटणार आहोतच 4 वाजता. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, नवनवीन अशा गोष्टी घेऊन, नवनवीन अशा टिप्स घेऊन मी आली आहे पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आणि आज आपण भरपूर अशा गोष्टींवरती चर्चा करणार आहोत। तर मंडळी, दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर रात्रीची शांत झोप ही प्रत्येकासाठी महत्वाची असते, पण तुम्हाला माहिती आहे का की आपण कोणत्या बाजूने झोपतो याचा सुद्धा आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो। सामान्यतः तज्ज्ञांच्या मते डाव्या कुशीवर झोपणं अनेक बाबतीमध्ये फायदेशीर मानलं जातं। विशेषतः पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, अन्ननलिका आणि पोटाची रचना लक्षात घेतली तर डाव्या बाजूनं झोपल्यास ऍसिडिटी आणि जळजळ कमी होण्याची शक्यता असते। त्याचसोबत मंडळी, गर्भवती महिलांसाठी सुद्धा डाव्या कुशीवरती झोपण्याचा सल्ला दिला जातो, त्यामुळे गर्भाशयाकडे आणि बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह अधिक चांगला राहण्यास मदत होते। मात्र याचा अर्थ उजव्या बाजूने झोपणे वाईट आहे का? तर असं अजिबात नाहीये। काही व्यक्तींना उजव्या बाजूने झोपल्याने अधिक आराम मिळू शकतो। सर्वात महत्वाची गोष्ट काय असते तर शरीराला आरामदायी वाटणारी स्थिती आणि पुरेशी झोप। तसंच पोटावरती झोपणं टाळावं, कारण यामुळे मान, पाठ आणि कमरेवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो। पाठ टेकून झोपताना योग्य उशीचा वापर केल्यास ती सुद्धा चांगली स्थिती ठरू शकते। म्हणूनच मंडळी, चांगल्या झोपेसाठी फक्त किती तास झोपतो हेच महत्वाचं नाहीये, तर कशा पद्धतीनं झोपतो हे सुद्धा महत्वाचं आहे। आजची ही छोटीशी आरोग्य टीप तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे। तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटणार आहोत आपण एका म्युझिकल ब्रेक नंतर। तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण मोबाईल बदलतो, कपडे बदलतो, पण उशी आणि गादी किती वर्ष वापरतो बरं, याचा कधी विचार केलाय का? तज्ज्ञांच्या मते उशी साधारणतः 1 ते 2 वर्षांनी बदलणं योग्य मानलं जातं. कारण कसं आहे की त्यामध्ये धूळ, घाम, बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. तर गादी साधारणतः 7 ते 10 वर्षांनी बदलावी. जर सकाळी उठल्यावरती पाठदुखी, मानदुखी किंवा थकवा वगैरे जाणवत असेल ना, तर ती गादी बदलण्याची वेळ असू शकते. त्यामुळे मंडळी ही गोष्ट लक्षात ठेवा, उशी आणि गादी नियमित उन्हात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं की त्यावरती धूळ वगैरे साठलेली असतेच आणि बारीक बारीक ढेकणं वगैरे पण झालेली असतात. ज्यांच्या घरामध्ये कचरा आहे, तुम्ही स्वच्छता राखत नाही आहात ना, तर तिथे ढेकणं होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही स्वच्छतेसोबतच गादी आणि उशीला उन्हामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण कसं आहे मंडळी, चांगली झोप म्हणजे चांगलं आरोग्य आणि त्यासाठी योग्य उशी आणि गादी महत्वाची आहे. अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हे बसक्या मंदी भननल पिरतीचं गवारे.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्यापैकी अनेक जण सकाळचा उरलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पित असतात, पण हे खरंच योग्य आहे का? चहा पुन्हा पुन्हा गरम केल्यानं त्याची चव आणि सुगंध बदलतो आणि काही वेळानंतर त्यामध्ये जंतू वाढण्याची शक्यता सुद्धा असते. विशेषतः दूध घातलेला चहा असेल ना मंडळी, तर त्यामध्ये जंतू जास्त प्रमाणात वाढत असतात. तसंच जास्त वेळ ठेवलेल्या चहामध्ये काही घटक ऑक्सिडाइज होतात, ज्यामुळं चहाची गुणवत्ता कमी होऊ शकते. आणि म्हणूनच शक्यतो ताजा चहा पिणं अधिक चांगलं आहे. आणि गरज असेल ना तर कमी प्रमाणातच चहा बनवत जा, उगाच ते वाया जायला सुद्धा नकोय. त्यामुळे मंडळी कसं आहे की आरोग्य आणि सवयी दोन्हींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही आपलं हे रेडिओ स्टेशन कंटिन्यू ऐकायला हवंय. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आत्ता आपण बोलणार आहोत तांब्याच्या भांड्यातील पाण्याबद्दल. असं मानलं जातं की तांब्याच्या भांड्यात काही तास ठेवलेलं पाणी शरीरासाठी फायदेशीर असू शकतं. तांब्यामध्ये काही अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण अनेक गैरसमज सुद्धा आहेत बरं का. तांब्याचं पाणी म्हणजे प्रत्येक आजारावरचा उपाय नाहीये, तसंच खूप जास्त प्रमाणात तांब्याचं पाणी पिणंही योग्य नाहीये. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भांडं नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच कोणतीही पारंपरिक गोष्ट वापरताना माहिती आणि संतुलन महत्वाचे आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा जर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पित असाल ना, तर ते प्रमाणातच प्या आणि जास्त जुनं पाणी पिऊ नका. कारण कसं आहे की एखाद्या गोष्टीचे जर फायदे असतील ना, तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा असतात जर त्याचा आपण अतिरिक्तपणा केला तर. त्यामुळं काळजी घ्या, निरोगी राहा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल लहान मुलांपासून

मोठ्यांपर्यंत अनेकांना चष्मा लागलेला दिसतो बरं का, पण डोळ्यांचा चष्मा एवढा लवकर वेगाने का वाढतो बरं? मोबाईल, लॅपटॉप आणि स्क्रीन समोर वाढलेला हा वेळ एक मोठं कारण आहे. कमी झोप, बाहेर कमी खेळणं आणि सतत जवळून स्क्रीन पाहणं याचा सुद्धा परिणाम डोळ्यांवरती होतो. तज्ज्ञ सांगतात की दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी दूर पाहणं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. तसंच योग्य प्रकाशात वाचन आणि नियमित डोळे तपासणी सुद्धा गरजेची आहे. लक्षात ठेवा मंडळी, डोळे अनमोल आहेत, त्यामुळे त्यांची काळजी आजपासूनच घ्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, अनेक महिलांना सतत थकवा, चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवतो। यामागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरातील आयर्नची कमतरता। मासिक पाळीमुळे शरीरातील रक्त कमी होतं आणि त्यामुळे आयर्नची गरज वाढत असते। तसंच योग्य आहार न घेणं, डायटिंग किंवा पोषणाकडे दुर्लक्ष करणं सुद्धा कारणीभूत असू शकतं। पालक, बीट, डाळी, खजूर, डाळिंब यांसारखे पदार्थ आयर्नसाठी उपयोगी मानले जातात, पण स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक महत्वाचं आहे। महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी कुटुंब असतं हे कायम मी सांगत असते आणि हे तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या आणि ऐकत रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: स्वागत आहे मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या डिजिटल जगामध्ये ऑनलाईन सुरक्षितता महत्वाची आहे, विशेषतः महिलांसाठी. अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका. OTP, बँक डिटेल्स किंवा पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. सोशल मीडियावरती वैयक्तिक माहिती कमी ठेवा. आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे कोणी सतत त्रास देत असेल तर त्याला ब्लॉक करा आणि तक्रार नोंदवा. मजबूत पासवर्ड आणि 2-step व्हेरिफिकेशन वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी तंत्रज्ञान वापरा, पण सुरक्षिततेचा सुद्धा विचार करा आणि सुरक्षिततेसह तुम्ही तंत्रज्ञान वापरू शकता. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: नशा तो नहीं

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण बिस्किट चिप्सची एक्सपायरी डेट पाहतो पण किचनमधील अनेक वस्तूंकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. मसाले, सॉस, तेल, पीठ, ड्रायफ्रुट्स या वस्तूंना सुद्धा मर्यादित शेल्फ लाईफ असतेच की. जुने मसाले चव आणि गुणधर्म गमावू शकतात, तर खराब तेल किंवा पीठ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आणि म्हणूनच मंडळी, वस्तू खरेदी करताना आणि वापरताना तारीख तपासणं गरजेचं आहे. स्वच्छ आणि जागरूक किचन म्हणजे तुमचं सुरक्षित आरोग्य असतं. त्यामुळे मंडळी, फक्त औषधांवरची किंवा जे तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट्स आणतात त्यांच्यावरची एक्सपायरी डेट पाहण्यापेक्षा तुम्ही किचनमध्ये ज्या भरून ठेवलेल्या वस्तू आहेत ना, तर त्या किती दिवसांपासून वापरताय आणि किती दिवस झाला आपण तेच वापरतोय, त्याची चव बदलली आहे का, रंग बदललाय का, हे लक्षात घ्या आणि वेळेनुसार त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा, त्यामध्ये बदल करा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल सोशल मीडियावरती, हॉटेल्समध्ये आणि घराघरांमध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा दिसू लागली आहे बरं का, आणि ती म्हणजे आपल्या आजीच्या काळातील पारंपरिक चुलीवरचे पदार्थ. तर नाचणीची भाकरी, ज्वारी, बाजरीची रोटी, पिठलं भाकरी, उकडीचे मोदक, घावण, थालीपीठ, लापशी असे अनेक पदार्थ पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. पण असं का होतंय बरं? तर याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्याविषयीची वाढती जागरूकता. पूर्वीचे पदार्थ कमी प्रक्रिया केलेले, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक पोषण देणारे होते. आजच्या फास्ट फूडच्या युगामध्ये लोक पुन्हा एकदा नैसर्गिक आणि पारंपरिक आहाराकडे वळताना दिसतात. याशिवाय प्रत्येक पदार्थासोबत एक आठवण आणि एक संस्कृती असते, आणि त्याचसोबत एक भावनिक असं नातं जोडलेलं असतं. आजीच्या हातच्या जेवणाची चव आणि मायेची ऊब याची सर मात्र आधुनिक पदार्थांना येत नाही. म्हणूनच कदाचित नवी पिढी पुन्हा एकदा जुन्या चवी शोधत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणता पारंपरिक पदार्थ आवडतो हे मला नक्की कळवा. आपल्याच रेडिओ नगरमध्ये पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.

हाय, हॅलो, नमस्कार. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, लहान बाळ रडत असतं आणि अचानक आई त्याला हाक मारते, अंगाई गाते किंवा फक्त जवळ घेते आणि काही क्षणांतच बाळ शांत होतं. पण आईच्या आवाजात अशी जादू असते तरी काय बरं, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? खरं तर ही एक जादू नसून निसर्गाची एक सुंदर अशी देणगी आहे बरं का. बाळ जन्माला येण्याआधी जवळपास 9 महिने आईच्या गर्भामध्ये असतो. त्या काळात बाळाला आईच्या हृदयाचे ठोके, तिचा श्वास आणि तिचा आवाज सतत ऐकू येत असतो. आणि म्हणूनच जन्मानंतर सुद्धा आईचा आवाज बाळासाठी परिचित आणि सुरक्षिततेची भावना देणारा असतो. जेव्हा आई प्रेमानं बोलते, अंगाई गीत गाते किंवा बाळाला जवळ घेते ना, तेव्हा बाळाला आपण सुरक्षित आहोत अशी जाणीव होत असते. त्यामुळे त्याचा ताण सुद्धा कमी होतो आणि ते शांत होण्यास मदत होते. विशेष म्हणजे संशोधनामध्ये असं सुद्धा आढळून आलेलं आहे की आईचा आवाज ऐकल्यावरती बाळाच्या मेंदूमध्ये सामाजिक आणि भावनिक प्रतिसादांशी संबंधित भाग हे सक्रिय होतात. आणि म्हणूनच आईच्या कुशीमध्ये आणि तिच्या आवाजात बाळाला केवळ प्रेमच नाही तर सुरक्षितता, ओळख आणि विश्वास मिळत असतो. खरंच जगातील सर्वात सुंदर संगीत जर कोणतं असेल ना, तर अनेक बाळांसाठी हे त्यांच्या आईचं बोलणं असतं बरं का. तर मंडळी, आई आणि बाळाचं हे नातं एकदम विलक्षण आहे आणि एकदम युनिक नातं आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी आपण ऐकत राहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत आपण ठीक सकाळी 11 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संचलित स्नेहांकुर प्रकल्पाविषयी। त्या अगोदर स्नेहालयाचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया। सन 1989 रोजी अहिल्यानगर येथे काही संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजातील वंचित, अपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींसाठी स्नेहालय संस्थेची स्थापना केली। महिला, बालक, युवक आणि एचआयव्ही बाधित व्यक्ती, मानव तस्करीतील पीडित विविध सामाजिक घटकांसाठी काम करत आहे। या सामाजिक बांधिलकीतून स्नेहालयाने स्नेहांकुर प्रकल्प सुरू केला। स्नेहांकुर प्रकल्प प्रामुख्याने बालकांच्या संरक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे। विविध कारणांमुळे संकटात सापडलेली, दुर्लक्षित, संरक्षणाची गरज असलेली किंवा विशेष काळजी आवश्यक असलेली काम प्रकल्पामार्फत केलं जातं। या प्रकल्पाच्या अंतर्गत बालकांना निवारा, शिक्षण, आरोग्य, समुपदेशन, भावनिक आधार तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात। प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य मिळावे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। समाजातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे। हा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी स्नेहालयाचा स्नेहांकुर प्रकल्प मोलाचं योगदान देत आहे। नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित स्नेहांकुर प्रकल्पाविषयीची आपण माहिती जाणून घेतली आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जातं. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आजचा युवक उद्याचा समाजाचा आधारस्तंभ आहे. मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास युवक स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे भविष्य बदलू शकतो. अशाच युवकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्प कार्यरत आहे. मंडळी नावातच सगळं आहे. युवकांना घडवणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, रोजगारभिमुख मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुणाची जडणघडण आणि विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाते. करिअर विषयक मार्गदर्शन देऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत केली जाते. युवा निर्माण प्रकल्प युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत आहे. त्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देत समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून युवा निर्माण प्रकल्प युवकांना रोजगार, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा युवक सक्षम होतो तेव्हाच कुटुंब सक्षम होते. कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम बनतो. युवकांच्या स्वप्नांना दिशा देत त्यांच्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचे मोलाचे कार्य स्नेहालयाचा युवा निर्माण प्रकल्प करत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित युवा निर्माण प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी आशेच किरण ठरला आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशावेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. नगरकर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, त्याचबरोबर स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत वयाच्या 40 नंतर शहरातील बाईक रायडर, नगर लेह लडाख नगर हा प्रवास बाईकवर करणाऱ्या सौ मनीषा चौकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
3: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण मागच्या काही एपिसोड्स मध्ये कविताच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात किंवा एकूण संगीत शिक्षणाची सुरुवात याविषयी थोडासा आढावा घेतला मागच्या एपिसोड्समध्ये. काही तसंच माझं शिक्षण कसं झालं थोडंसं त्याविषयी मी बोललो. नंतर माझे गुरुजी पंडित विनायकराव थोरात यांच्याविषयी बोललो. आता कविताच्या ज्या गुरूंचा सहवास आम्हाला जवळजवळ 20 वर्ष लाभला, म्हणजे आमच्या एकत्र सांगीतिक जीवनातलं निम्मा प्रवास असं मला वाटतं. बरोबर आहे, निम्मा प्रवास तर कमीत कमी. तर तो प्रवास, त्या प्रवासामध्ये आपल्याला जे गुरु म्हणून भेटले, पंडित बबनराव हळदणकर ज्यांना आपण काका म्हणत असू, तर त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाबद्दल आपण या एपिसोडमध्ये थोडंसं जाणून घेणार आहोत. काकांची माझी ओळख फार आधीच झाली बरं का कविता, म्हणजे तुला आश्चर्य वाटेल. पंडित जितेंद्र अभिषेकी जेव्हा पुण्यामध्ये शिफ्ट झाले तेव्हा, म्हणजे मला वाटतं साधारण 84-85 त्या काळामध्ये असेल, आणि मी त्यांच्याकडे सातसंगतीसाठी जात असे, अभिषेकी बुवांच्याकडे. आणि तेही असेच रेग्युलर ते बसायचे तिथे 3 वाजता, म्हणजे 3 वाजता, आणि बंदिशी अशा घोटून घ्यायचे आणि मी ठेक्याला जायचो त्यांच्याकडे. तर असं करता करता एक दिवस जयत कल्याणातली बंदिश मला ऐकायला मिळाली बरं का. ते शिकवत होते आणि ती बंदिश मी ऐकली,
5: हरी देव
3: असं झालं. तर ती बंदिश ऐकल्यावर अरे काहीतरी इसमे बहुत अच्छी बात है. किती छोटी बंदिश पण त्याच्यामधनं रागाचं संपूर्ण स्वरूप उभं राहायचं. तर या बंदिशीमधनं काकांची पहिली ओळख झाली माझी. तर ही फार मोठी गोष्ट मला आत्ता आठवली आणि म्हणून मी तुझ्या बरोबर शेअर केली.
5: ओके.
3: आणि आणखी एक काकांच्या बद्दल मला नेहमी ते सांगायचे की पंडित गजानन बुवा जोशी यांच्या मनात काकांविषयीचा खूप आदर, मी आदरच म्हणतो खरं म्हणजे, स्नेह तर होताच पण आदर सुद्धा. आणि ते काही एका ठराविक काळानंतर काकांना कळवायचे असं तेच सांगायचे की अरे बरेच दिवसात चांगलं गाणं ऐकलं नाही तर येऊन ऐकवा असं ते म्हणायचे. म्हणजे इतक्या उच्च कोटीचे कलाकार काका होते. तर हे सांगीतिक जे व्यक्तिमत्व, त्यांची जी जडणघडण यासंबंधी तुला माहिती असणारच, आणि त्यासंबंधी तू थोडंसं रसिकांना सांगशील का?
5: जरूर सांगते. पंडित श्रीकृष्ण उर्फ बबनराव हळदणकर माझे गुरु, त्यांचे वडील म्हणजे कलामहर्षी सावळाराम हळदणकर, त्यांची सगळी जी रेखाटनं आहेत, चित्र आहेत, ती खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक हातात दिवा घेतलेली स्त्री ती सावळाराम हळदणकरांची मुलगीच होती म्हणजे, आणि काकांची बहीण,
3: अतिशय प्रसिद्ध
5: कलाकृती, आणि ती कलाकृती फारच प्रसिद्ध झाली. तर अशा कला संपन्न घराण्यामध्ये काकांचा जन्म झाला. ते अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी शिक्षणामध्ये बीटेक ही पदवी घेतली होती, केमिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांची होती. त्यांनी त्या अशा कंपन्यांमध्ये त्यांनी कामही केलं होतं, पण त्यांचा खरा ओढा सगळा गाण्याकडे होता. त्यातूनही त्यांना जयपूर गायकीची अतिशय ओढ होती. पण घरामध्ये त्यांचे जे मोठे भाऊ वगैरे जे होते ते आग्रा गायकी गात असत, आणि त्यांना शिकवायला अनवर हुसेन खान साहेब कधी असे येत असत घरी शिकवायला. आणि ह्याचं सुद्धा एक कारण असं आहे की त्यांचे जे वडील होते श्रीयुत सावळाराम हळदणकर, त्यांना गाण्याची खूप आवड होती. आणि त्यांचा जो चित्रकलेचा स्टुडिओ होता ना, तिथे दर गणेशोत्सवामध्ये गाणी व्हायची, मोठ्या मोठ्या कलाकारांची गाणी व्हायची. तेव्हा हे मुंबईचं जे सगळं आग्रा घराण्याचं अगदी सुवर्ण काळ होता, आणि हे सगळे जे खासाहेब होते, खादिम हुसेन खासाहेब, विलायत हुसेन खासाहेब, नंतर अनवर हुसेन खान साहेब, हे सगळे तिथे येऊन आपली कला सादर करायचे, रुजू करायचे, रुजू करायचे. मोगूबाई पण, माई पण तिकडे यायच्या. तर आणि हे असं सगळं दर्जेदार आणि तेव्हाच असं सगळी भव्य असलेलं हे गाणं काकांच्या अपसुक कानावर पडत होत. मला आठवतं काकांनी एक किस्सा असा सांगितला होता की जेव्हा ते सकाळी कॉलेजला जायला निघायचे ना, तेव्हाच त्यांच्या भावाला शिकवायला खान साहेब यायचे, आणि ती शिकवणी चालू असायची, आणि मग काका रहित करायचे जायचं, आणि तिथे बसून ते ठेका धरायचे. आणि हे ह्या ठेका धरण्यामधून हे जे गाण्याचे संस्कार त्यांच्यावरती होत गेले, ते म्हणजे सगळे आत झिरपत गेले, पण तरी सुद्धा त्यांना ओढ होती जयपूर गायकीची. म्हणून मग, आणि अभिमान होता जयपूर गायकीविषयी अतिशय, तर म्हणून ते माईंच्याकडे, मोगूबाईंच्याकडे गेले की मला शिकायचंय. तर मग माई म्हणाल्या की हा ठीक आहे, तू गा, मी आलेच आत्ता, असं म्हणून माई आत गेल्या. काका म्हणजे माईंना असं वाटलं की आपण समोर नसलं तर कुठलंही दडपण न घेता हे सहज सहज सहज गातील, आणि झालं तसंच. माई आत गेल्या आणि काका गायला लागले, आणि माई आतून आडून ऐकत होत्या सगळं. आणि मग थोड्याने त्या बाहेर आल्या आणि त्या म्हणाल्या की अरे, तुझ्या नसा नसात आग्रा घराणं भरलंय, तू आग्रा गायकीच गा, पण मी जयपूर गायकीप्रमाणे तुझा आवाज मोकळा करून देते. म्हणजे धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य, असंच म्हणायला पाहिजे की गुरुनी ओळखणं की आपल्या शिष्याची नस काय आहे आणि त्याला काय शिकवलं पाहिजे. त्यांनी हा आग्रह नाही धरला की नाही तू जयपूरच गायला पाहिजे, हा आग्रह नाही धरला.
3: अतिशय मोठेच गुरु
5: हे मला फार मोठं लक्षण वाटतं. आणि मग काका तरी मोगूबाईंच्याकडे जवळपास 5-6 वर्ष शिकले, आणि मग नंतर उस्ताद खादिम हुसेन खान साहेबांच्याकडे जवळपास पुढची 25 वर्ष ते शिकले. त्या काळात ते नोकरी करत होते, पण संध्याकाळी खान साहेब यायचे. काका नोकरी होऊन आले की खान साहेब संध्याकाळी आलेले असायचे, आणि मग त्यांची तालीम सुरू व्हायची. म्हणजे कधी कधी त्याला ती रात्रीची वेळ पण व्हायची की खान साहेब आलेत आणि काका आलेले नाहीत, पण तरी सुद्धा.
3: म्हणजे आज जे आपण म्हणतो वेळ नाही असं काही नसतं, हे त्यावरनं सिद्ध होतं. ती
5: तालीम त्यांची सुरू व्हायची, आणि अशी थोडी थोडकी नाही तर 25 वर्ष काकांना
3: प्रदीर्घ तालीम, प्रदीर्घ
5: तालीम मिळाली, सगळ्या रागांची तालीम मिळाली. आणि जसे काका आमच्या बाबतीत वागले ना, म्हणजे काही मी त्यांना जर शंका विचारली की काका हे गाण्यातलं हे असं का, गाण्यातलं हे तसं का, तर काकांनी कधीही रागावून मला उत्तर दिलेलं नाहीये. ते नेहमी लॉजिकल थिंकिंग करून, शास्त्राधारे तपासून त्याचं ते उत्तर द्यायचे, आणि ते मला पटेल असं त्याचं कारण सांगायचं. हा मला गुरुंमधला फार मोठा गुण वाटतो की शिष्याच्या सगळ्या समस्यांचं निराकरण गुरुला करता आलं पाहिजे, आणि जर नसेल तर त्याला योग्य ठिकाणी पाठवलं पाहिजे.
3: गायडन्स फार मोठे, फार मोठे.
5: तेच खासाहेबांनी काकांच्या बाबतीत केलं, कारण काकांचा स्वभाव अतिशय चौकस होता. की ते खासाहेबांनी काही गायलं की ते त्यांना म्हणायचे हे असं कसं आलं याच्यामध्ये, या रागामध्ये हे म्हणजे आता काकांनी सांगितलं म्हणून आपल्याला माहिती. आणि मग खासाहेब कधी कधी ते त्यांना पण हा बरोबर हे असं झालंय खरं, मग आता आपण हे असं गाऊया, असं पण झालेलं आहे.
3: म्हणजे इथे मला असं मुद्दाम सांगायचंय की आग्रा घराण्याची परंपरा तर त्यांनी चालवलीच, म्हणजे ही वॉज द टॉर्च बेअरर ऑफ आग्रा घराणा हे अगदी 100%. पण ते तेवढ्यावर थांबलं नाही, त्यांनी स्वतःची भर टाकली. याचं कारण मला त्यांनी सांगितलेलं आठवतंय की त्यांच्यावर अब्दुल करीम खान साहेबांचाही प्रभाव होता.
5: त्यांना पाठ होते अब्दुल करीम खान
3: साहेबांचे
5: आणि त्यातले ते सरगम आणि ते कोण म्हणतं की लयकारीचं गाणं हे नाही, हे लयकारीचंच गाणं आहे, अशी सरगम घेतायत का बघा.
3: इव्हन त्यांनी आमिर खान साहेबांचा उल्लेख केलेला आहे. तर हा प्रभाव त्यांच्यावर होताच.
5: आणि एवढंच काय, कुमारजी पण त्यांना म्हणाले होते की मला तुम्हाला भेटायचं, पण तो योग आला नाही. पण कुमारजी असं 2-3 वेळा म्हणाले.
3: बिस्मिल्ला खान साहेबांचंही काहीतरी असंच आहे. बिस्मिल्ला खान साहेबांची पण नजर होती त्यांच्या असं मला
5: माझ्या.
3: तर हे म्हणजे त्यांनी काय भर टाकली असं तुला वाटतं आग्रा घराण्याच्या परंपरेमध्ये?
5: मला असं वाटतं बरं का की जयपूर सारखी गायकी ते शिकले, आग्रा गायकीचे पण संस्कार त्यांच्यावर झाले, त्याच्यामुळे आणि मुळातली तल्लक बुद्धी, चौकस स्वभाव याच्यामुळे या दोन्ही घराण्यांचा अभ्यास त्यांनी केला की काय काय प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स पण असू शकतील, आणि त्याच्यावरतीच आधारित हे पुस्तक झालं तयार. जुळू पाहणारे दोन तंबोरे, हां, जयपूर आणि आग्रा गायकीचा तौलनिक अभ्यास असं. आणि मुख्य म्हणजे जयपूर

0: अभ्यास त्यांनी केला की काय काय प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स पण असू शकतील, आणि त्याच्यावरतीच आधारित हे पुस्तक
1: हो
0: झालं
1: फार
0: तयार.
1: फार
0: जुळू पाहणारे दोन तंबोरे, हां, जयपूर आणि आग्रा गायकीचा तौलनिक
1: तौलनिक
0: अभ्यास
1: अभ्यास
0: असं, आणि मुख्य म्हणजे जयपूर
1: पुष्टी
0: गायन.
1: म्हणून मला असं वाटतं बरं का, आपण आता पंडित सत्यशील देशपांड्यांच्या सहवासात आहोत,
0: हो
1: तर त्यांच्या पिताश्रींनी वामनरावांनी पण याच्यावर
0: हो टीका केली
1: टीका
0: होती
1: केली होती,
0: थोडीशी. हो
1: पण सत्यशील काकांनी अत्यंत मोठ्या मनाने काकांचं यातलं योगदान मान्य केलेलं
0: मान्य
1: आहे.
0: केलं, आणि किंबहुना काय सत्यशील काकांना आग्रा गायकी आवडते असं ते कित्येकदा त्यांनी
1: हो
0: आपल्याला
1: त्यांनी
0: बोलून
1: बोलून
0: दाखवलेलं
1: दाखवलंय
0: आहे. हो
1: खरंय. तर हे योगदान मला फार महत्वाचं वाटतं की याच्यामध्ये मग भाव परिपोष आला की
0: हां
1: नुसतंच, म्हणजे काही आक्षेप घेतले जात होते पूर्वी
0: बरोबर
1: त्यासंबंधी सांगतो,
0: बरोबर.
1: आग्रा घराण्याच्या संबंधी.
0: ही आता आग्रा घराण्याची जी प्रतिमा निर्माण झाली होती ना, ती अशी होती की हे म्हणजे फक्त लयकारी करणारे करणारं घराणं आहे
1: कविता त्याच्यामागचं
0: नुसते.
1: एक कारण होतं बरं का, हे माझ्या वाचण्यात आलंय म्हणून सांगतो की त्यावेळेला मुंबईमध्ये अनेक मोठे मोठे तबलिये पण होते,
0: हाँ
1: आणि मग रसिकांसाठी काय की आयोजकांचं साठी ती पर्वणी असायची
0: हो
1: की यांची लढंत लावूया असा शब्द
0: हाँ
1: होता,
0: हो
1: की असे तयार तबलजी बसलेले आहेत आणि इथे गायक आणि हे लयकारी उत्तम करतायत, चला सुरू, आणि
0: हाँ
1: मग अक्षरशः त्यांची लढंत हा शब्द.
0: बरोबर
1: मग
0: बरोबर.
1: ह्याच्यामुळे प्रतिमा ही ऍडव्हर्स तयार व्हायला लागली. हा आता तू सांग
0: ह्याच
1: पुढे.
0: बाबतीत मी एक छोटा किस्सा माझ्या ऐकण्यात आला. उस्ताद खादिम हुसेन खा साहेबांची एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप युट्यूबवर आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर अशोक रानडेंनी त्यांची मुलाखत घेतली आहे. तर त्याच्यात खादिम हुसेन खा साहेब सांगतात की एक असा जलसा होता आणि पहाटे म्हणजे सगळं रात्रभर बरीच गाणी झाली, आणि मग पहाटे खादिम हुसेन खा साहेबांना, ते लहान होते वयाने तेव्हा, म्हणून तुम्ही गा असं सांगितलं. तर मग कोण तर त्या मैफलीमध्ये
1: तयार तबलिया
0: हां
1: कोणीतरी होता आलेला
0: ते येऊन बसले, थिरकवा खा साहेबांचा शिष्य होता मला वाटतं तो
1: किंवा
0: तबलिया किंवा असं कोणी,
1: हा
0: हां ते येऊन बसले. थिरकवा साहेबांनी जाईल की हा बसेल यांच्यावर वाजेल, पण तो त्याच्यात थोडासा असा अहंभाव होता त्या
1: कारण
0: तबल्यामध्ये.
1: रियाज भरपूर करून
0: तर
1: आलेले
0: त्यांनी
1: आहे
0: तब
1: असं.
0: आधी बसल्या बसल्या सांगितलं, बहुत रियाज करके आया हूं मैं. मग खासाहेब म्हणाले हो म्हणजे भांडायचं तर नव्हतं ना, गायचं होतं, पण त्यांनी अस्तान्या सावरल्या, संभल के गाना. मग म्हणाले खासाहेब हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय बरं का आज. काका खासाहेब म्हणाले की माझं काय साधं साधं गाणं आहे, सांभाळून घ्या वगैरे असं काकांनी सांगितलं. आणि मग त्यांनी गाणं सुरू केलं इकवाई तालामध्ये.
1: पण तो
0: तर
1: ठेका धरता येईना.
0: तो ठेका म्हणजे अशी वेळ आली की हळू खादिम हुसेन खासाबांचं गाणं रंगत गेलं आणि तो तब्बलची धा धिन धिन धा त्रिताला
1: धडपडत
0: चिरला. आणि मग थिरकवा खासाहेब चिडले त्या तब्बलजीवर. पण म्हणजे खासाहेबांचं म्हणणं ह्याच्यात असं होतं की तुम्हाला कला कितीही येत असली तरी त्याचा अहंकार कधी करू नका,
1: अजिबात नाही,
0: अहंकाराने
1: अजिबात
0: काही
1: नाही.
0: होत नाही. आणि हे संस्कार काकांच्या तर्फे आपल्याकडे. काका किती
1: वा
0: मृदू
1: एकदम
0: स्वभाव
1: मृदू
0: असे होते मला सांग.
1: नाही. हा तर ते आपल्याला की ही जी इमेज तयार होत झाली होती त्याला काकांसारख्यांनी छेद दिला
0: बरोबर
1: मुख्य म्हणजे, मला
0: बरोबर
1: त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन सर्वात हे वाटतं
0: बरोबर
1: की त्यांनी त्याला छेद दिला.
0: बरोबर. जसं आपण सांगितलं आधीच्या एका एपिसोड मध्ये की एकदा खासाहेब म्हणाले की मारू बिहाग शिकवतो, आणि मग
1: हो ते झालं.
0: काकांना
1: हा
0: वाटलं की
1: हा
0: कसं वगैरे, आणि काय लोजदार म्हणजे स्वरांचा. आता आग्रा घराण्यात गायले जाणारे जे राग आहेत, आता बरवा असेल हा सगळा किती सूरप्रधान राग आहे, तोडी मुलतानी
1: आणि
0: दरबारी हे सगळे
1: काकांनी सांगितलेला
0: स्वरप्रधान
1: एक
0: राग आहेत.
1: किस्सा फैयाज खान साहेबांचा आहे ना.
0: हो
1: हा तो एक सांग जस्ट आपलं काय
0: एकदा
1: होतं आग्रा
0: फयाज
1: घराण्याची
0: खा
1: ताकद हे पण
0: सुरांची
1: समजतो,
0: ताकद.
1: सुरांची ताकद. हा
0: हा
1: नुसते घराण्याची नाही.
0: हा सुरांची ताकद. फयाज खा साहेब एकदा एक जलसा संपवून एका छोट्या गावी त्यांचा मुक्काम होता एका माणसाच्या घरी. त्याच्या घरासमोर मोठं आवार होतं आणि खासाहेब सकाळी उठून रियाजाला बसायचे, तर त्या आवारात सगळी गुरं येऊन बसायची. हां असं 2-3 दिवस झालं, जितका वेळ रियाज करतात तितका वेळ ती गुरं तिथेच. शेवटी एक दिवस असं झालं की त्या गुरांचा जो तो हे होता
1: गुराखी. हा
0: गुराखी होता तो आला आणि तो म्हणा आप अपना गाना
1: बंद कीजिए
0: कृपया बंद
1: अभी.
0: कीजिए, ये सब यहीं पे बैठे हैं. ती गुरं उठे ना आणि म्हणून तो
1: हो
0: मिठा कुठे राहिला की काय.
1: अरे ते आता
0: तर
1: ही
0: सांगायचा
1: ताकद
0: हेतू
1: आहे
0: हा की ही सुरांची ताकद आहे की जनावरांना सुद्धा जे आकर्षून घेतं
1: आणि
0: तिथे
1: फैयाज खान
0: माणसाची
1: साहेबांच्या
0: काय
1: बद्दल
0: कथा.
1: काका सांगायचेच की

0: अख्खी मैफलच्या मैफल त्यांच्या डोळ्यातनं असे अश्रुधारा चालू व्हायच्या, ही ताकद होती.
1: हो ही
0: पण
1: ताकद
0: ही
1: होती.
0: मधल्या काळामध्ये हे जे झालं होतं.
1: काय झालं की फय्याज खान साहेबांचा आवाज ना असा ढाला होता आणि ते असे असे ढाल्या वाजत गायचे, तर काय कुणाची, तुम्ही स्वतः से स्वतः न राहता कोणीतरी दुसरे बनायला गेला की जे होतं ते झालं,
0: हाँ ते झालं.
1: इतर लोक त्यांची नक्कल करायला गेले आणि मग त्या गाण्यामध्ये म्हणजे जर समजा पिचचा आवाज असेल तर तुम्ही ढाल्या आवाजाचं कसं काढणार, मग तिथे रेकून आवाज लावायला लागतो. आणि म्हणून ह्या लोकांनी ही प्रतिमा मलिन केली की रेकून गायल्यामुळे आग्रा घराण्याचे गायक रेकून गातात किंवा त्यांचे आवाज खराब असतात, ही
0: अशी
1: प्रतिमा
0: एक
1: निर्माण
0: उगीच
1: झाली,
0: प्रतिमा
1: प्रतिमा
0: निर्माण झाली.
1: निर्माण झाली
0: आणि आपण ते युनिव्हर्सिटीमध्ये जे झालं होतं
1: आग्रा घराणा
0: आग्रा
1: संमेलन,
0: घराणा संमेलन, तिथे आपण एक खोडून काढले होते आक्षेप,
1: बरोबर
0: हे मला
1: बरोबर
0: आठवते.
1: बरोबर.
0: तर
1: आणि त्याच्यामध्ये काकांचं योगदान
0: फार
1: मला
0: मोठे,
1: दिसतं
0: फार मोठे प्रश्न
1: की काकांनी हे ह्या दोन गायकींचा अभ्यास केला होता तौलनिक, चौकस बुद्धी तल्लक बुद्धी ह्या सगळ्याच्या आधारे काकांनी स्वतःचा त्यांचाच एक ब्लेंड तयार झाला त्या गायकीचा.
0: खरंय.
1: हे ह्याच्यातनं तुम्ही हे आग्रा आग्रा घराण्याचं हे जयपूर घराण्याचं असं तुम्ही
0: वेगळं
1: वेगळं न
0: नाही पडत,
1: काढता हे सगळं एक जिन्सी
0: एकसंध
1: असं एकसंध असं झालंय ते गाणं.
0: बरोबर.
1: पण
0: आणि हा
1: काकांच्या मध्ये ती ताकद होती बरं का,
0: नक्की
1: की
0: नक्की
1: त्यांना जर
0: दाखवू
1: म्हटलं की
0: शकायचं.
1: काका कसा हा राग जयपूर अंगाने कसा गायचा, तर
0: हो.
1: काकांनी गायलेला आहे आणि आग्रा गायकीनी पण तोच राग त्यांनी गाऊन
0: आणि
1: दाखवलेला.
0: कविता आणखी एक तुला सांगतो की त्यावेळेला बरं का जुन्या काळामध्ये
1: हा
0: हे जे इन्स्ट्रुमेंटरीज होते ना,
1: हो
0: सतारीये सरोदीये,
1: हो
0: हे सगळे लोक रसिक हो, हे सगळे लोक आग्रा घराण्याच्या लोकांकडे यायचे
1: राग
0: आणि राग
1: स्वरूपाचं
0: रूप तपासून घ्यायचे. हे आग्रा घराण्याचं योगदान आहे हे मला मुद्दाम सांगायचंय.
1: म्हणजे
0: आणि
1: इतर सगळ्या घराण्यात रागरूप रागशुद्धता आहेच त्यात
0: आहेच
1: काही वाद नाही, पण जे सूक्ष्मात शिरण आहे ना ते
0: प्रकृतीप्रमाणे
1: प्रकृतीप्रमाणे
0: रागाच्या.
1: ते खादिम हुसेन खान साहेबांनी काकांना दाखवलेलं होतं आणि तिथे ती रागशुद्धता, जसं पुढे आता हा सगळा भाग येईल की बिहागचा
0: आणि
1: निषाद
0: कविता
1: यमनचा निषाद.
0: काकांच्या आणखी दोन गोष्टी मला इथे शेअर करायच्या आहेत आणि तू त्याला अनुमोदन देशील.
1: बर
0: की जेव्हा विलंबित चालू असायची ना,
1: हा
0: तेव्हा तालाचा म्हणजे एका आवर्तनाचा शेवटचा बोल आणि पुढच्या आवर्तनाचा पहिला बोल
1: सम म्हणजे
0: काका, हा सम, तर ह्याच्यामध्ये काका गात असताना हे अंतर इतकं मोठं वाटायचं,
1: अवकाश
0: अवकाश
1: निर्माण
0: निर्माण व्हायचा की अरे आमद म्हणजे ही असं की ते म्हणतील तिथं ती सम यायची.
1: क्या बात है,
0: हे
1: हे तर आपण कित्येकदा
0: हाय हे
1: अनुभवलेलं आहे.
0: कित्येकदा अनुभवलेलं आहे की असं अरे सम सम आली सम. आणि तबलची कदाचित असं वाटायचं की अरे आपण थांबून राहिलोय की काय इथे असं वाटावं,
1: बरोबर.
0: इतकं ते तालावरचं प्रभुत्व त्यांचं होतं. आणि आणखी एक किस्सा तुलाही माहिती येतो, एका मैफलीमध्ये रसिक हो म्हणजे तालावर प्रभुत्व म्हणजे काय आणि बंदिशकार काका म्हणून काय हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचंय. तराणा होता मला वाटतं मालकंसाचा तराणा, मालकंसचा तराणा गात होते आणि त्यांच्याबरोबर अत्यंत ज्येष्ठ असलेले पंडित नारायणराव इंदोरकर, अतिशय मोठे तबलजी, म्हणजे इतक्या लोकांना त्यांनी संगत केलेली आहे, तर ते बुजुर्ग म्हणजे काकांचे सुद्धा बुजुर्ग असे ते तबल्याला बसलेले. आणि काकांचा तराणा सुरू झाला आणि माहिती नव्हतं की हा काकांचा आहे बरं का तबल्याला बस, त्यांना माहिती नव्हतं की हा काकांचा तराणा नाही. आणि एवढंच नाही, पहिल्यांदा ते म्हणाले ते आले बरं का काका गाऊन आले संभालो संभालो कुछ गलत हो रहा है, तर काका म्हणाले नाही नाही आप बजाइए ठेका मैं फिर एक बार गाता हूं. आणि मग ते गाऊन जेव्हा आले समेवर तेव्हा नारायणराव इंदोरकर म्हणाले अरे बुजुर्गोने कैसी
1: कैसी
0: रचना
1: आहे
0: बनाय
1: बंदिशी
0: बनाय. मग काकांनी काय केलं करावं, त्यांचा जो हात आहे नारायणरावांचा तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला, आपका आशीर्वाद मुझे चाहिए क्योंकि ये बंदिश मेरी है. आणि अशा पद्धतीने इतके आशीर्वाद भरभरून त्यांना मिळालेले आणि ते आपल्यापर्यंत पोचतायत असं मी म्हणतो.
1: खरं खरं, कारण नुसतेच काका म्हणजे जसं सांगितलं चांगला चांगली व्यक्ती होते, हुशार होते, तल्लक होते, परफॉर्मर होते, त्याचबरोबर ते वाग्गेयकारही होते.
0: अत्यंत
1: हा त्या
0: मी ते सांगितलंच अभिषेकी
1: हो,
0: भुवन
1: हो,
0: ची
1: हो.
0: बंदी. हा
1: साहित्य आणि गाणं ह्याची सांगड घालून बंदिशी तयार करणारे काका होते, विचार करणारे काका होते, तर हे सगळं त्यांचं व्यक्तिमत्व.
0: आणि
1: पुस्तकांचा, अनेक पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला, म्हणजे जी फक्त संगीतातली
0: नाही अनेक
1: एवढा संग्रह त्यांच्याकडे पुस्तकांचा.
0: हो, त्यांना इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची आवड होती आणि काय काय म्हणजे अशा अनेक गोष्टी. आणि त्यांचं एक नुकतंच नवीन पुस्तक कविता तू दाखवावस असं मला वाटतं,
1: राग भेद आणि भावदर्शन. ह्याच्यामध्ये त्यांनी रागाची प्रकृती, रागाचा स्वभाव आणि श्रुतीयुक्त लगाव असलेले स्वरांचा भाव, हे सगळं ह्याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. ह्या दुर्दैवानी ते हयात असताना हे पुस्तक झालं नाही, पण माझे ज्येष्ठ गुरुबंधू चंद्रशेखर महाजन यांनी हे पुस्तक संपादित केलं आणि गेल्या वर्षी आम्ही सर्व शिष्यगणांनी मिळून हे पुस्तक
0: प्रकाशित
1: केलं.
0: तर ह्याचा नक्की सर्व रसिकांनी
1: लाभ
0: घ्यायला पाहिजे असं वाटतं आम्हाला. तर
1: आता ह्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी एक छोटीशी बंदिश काकांचीच मी गुणगुण.
0: आणि मग पुढच्या एपिसोड मध्ये आपण गुरु पंडित बबनराव हळदणकर याविषयी बोलणार आहोत.
1: खट रागातली ही काकांची बंदिश आहे जी मला खूप आवडते. करत गुणगान गुनी अनसंग, गुणीजन की विद्या सिख सुर जान. विद्या अपार पायोन पार, सौ जन्म लेत परिन घट भरत. शरण जात झरत अहंकार, नाद भेद साकार रस जान. त्यांनी रसपिया या नावाने केली. नुसती गुणगुणून दाखवते. खट हा थोडा अप्रचलित अनवट राग आहे, त्याच्याविषयी पुढे कधीतरी आम्ही बोलू.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने. तुम्ही ऐकत आहात 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफ एम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली। अनु आली आहे तुम्हाला भेटायला, गुड इव्हनिंग। आणि वीकेंड नंतर आपण पुन्हा एकदा त्याच पॉझिटिव्ह एनर्जीने भेटतोय। 8 जून 2024 आजची तारीख आणि आज आहे वार सोमवार। फायनली वीकेंड संपलेला आहे आणि वीकेंडनंतर जी आपण एनर्जी जी काही साठवलेली आहे ती एनर्जी घेऊन हा संपूर्ण आठवडा आपण घालवणार आहोत। आणि हा संपूर्ण आठवडा आपला बिझी असणार आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण करणार आहोतच। पण त्याचबरोबर आठवड्याच्या सुरुवातीला एक गोष्ट मात्र समजली की मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये आला आहे। पण तरीसुद्धा मान्सून कोकणामध्ये जरी दाखल झाला असला, दक्षिण भागामध्ये जरी दाखल झाला असला, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये तो येणार आहेच। पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मात्र पेरणीची घाई करू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे। पण फायनली आज आहे 8 जून आणि आज उद्या आणि पुढचे 2 दिवस हे इतके महत्त्वाचे दिवस आहेत पावसाच्या आगमनासाठी। तर या कालावधीत आपल्या नगरमध्ये सुद्धा चांगला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे। सो फायनली मान्सूनचा पहिला पाऊस लवकरच येणार आहे आणि हॅपी मान्सून असं म्हणत आपण छान या आठवड्याला सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग।

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग श्रोते. हो, मान्सून फायनली कोकणामध्ये, दक्षिण कोकणात दाखल झाला आहे आणि तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तो कधी दाखल होईल याची सगळेजण आतुरतेनं वाट पाहतात. आणि आता 9 जूनपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी 15 जूनपर्यंत पेरणीची फार घाई करू नये, दरम्यान पावसाचा अंदाज आधी घ्यावा आणि मग पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सध्या तरी मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही आहे. महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये सुरुवात होऊ शकते, पण सध्या शेतकऱ्यांनी घाई करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. आणि आज एक महत्वाची घटना घडणार आहे. ती घटना कुठली आहे तर पृथ्वीवर आज रात्री एक भीषण सौर वादळ धडकणार आहे आणि भारतामध्ये ऑरोरा म्हणजे ध्रुवीय ज्योती दिसण्याची शक्यता आहे. लडाखमध्ये हानले या ठिकाणी मध्यरात्रीनंतर हा नजराणा पाहता येणार आहे. आणि याशिवाय नुब्रा व्हॅली, पॅगॉंग सनोवर, काश्मीरचा काही भाग आहे आणि उत्तराखंडच्या उच्च हिमालय क्षेत्रामध्ये हा भाग जो आहे किंवा हे वादळ जे आहे ऑरोरा ज्याला असं म्हटलेलं आहे ते दिसू शकणार आहे. दरम्यान दिल्ली, मुंबई, बंगळूर सारख्या शहरांमध्ये हे दृश्य दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे असं सांगण्यात आलं आहे. पण आज एक महत्त्वाची भौगोलिकदृष्ट्या घटना घडणार आहे. पृथ्वीशी आज भीषण सौर वादळ धडकल्यानंतर भारतामध्ये काही ठिकाणी हा ऑरोरा दिसू शकतो. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार, आणि श्रोते हो महत्वाच्या काही जागतिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे वळूयात. मुंबई विमानतळावर DRI ऑपरेशन गोल्डन नेक्सस या अंतर्गत एक महत्वाची कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर सोनं तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यामध्ये पोलीस विभागाला यश आलंय. तर 5 कोटींचं सोनं यावेळी जप्त करण्यात आलंय. DRI कडून 7 जणांना अटकही करण्यात आली आहे. ऑपरेशन गोल्डन नेक्सस या अंतर्गत ही कारवाई मुंबईमधल्या विमानतळावर आज झाली आणि आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचं हे रॅकेट समोर आलंय. या कारवाईमध्ये बँकांकडून शरीरात सोनं लपवून आणणाऱ्या काही 3 परदेशी प्रवाशांसह 2 बसचालक, 1 कोच मॉनिटर, 1 स्थानिक रिसिव्हर अशा 7 जणांना इथे रेड हँड रंगे हात पकडण्यात आलाय. अटकही करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 5 कोटींचं 3.5 किलो मेण स्वरूपातलं सोनं हे जप्त करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आज 7.8 तीव्रतेच्या भीषण भूकंप हा फिलिपिन्सच्या काही किनारपट्टीच्या भागांना झाला. या मोठ्या भूकंपानंतर फिलिपिन्सला सुनामीचा तडाखा जाणवतो आहे. आज 7.8 तीव्रतेच्या या भीषण भूकंपानंतर फिलिपिन्सच्या काही किनारपट्टीच्या भागांना 3 फुटापर्यंत सुनामी लाटांचा तडाखा बसलाय. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष बोंगबोंग मार्कोस यांनी नागरिकांना सुनामीपासून सुरक्षित राहण्यासाठी उंचावरील भागाकडे जाण्याचं आवाहन केलं. तसेच इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, जपान, गुआम, पापुआ, न्यू गिनी आणि पॅसिफिक महासागरातील अनेक द्वीपसमूहांसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी विश्वास पांडुरंग देशपांडेकर तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुला मुलीं समावेश साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालय रेडिओ नगर 90.4 FM.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. आणि आठवड्याला तर सुरुवात झाली आहे नगरकर, आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीकेंड नंतर सोनं अजूनही स्वस्त झालंय. दिल्लीपासून चेन्नईपर्यंत सोन्याचे दर घसरले आहेत. आज सोनं आणखी स्वस्त झालंय. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,900 प्रति 10 ग्रॅम असा आहे, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 1,40,140 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. मुंबई कोलकात्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,39,990 प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 1,52,720 प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेटचा भाव 1,41,990 प्रति 10 ग्रॅम. विशेष म्हणजे एका आठवड्यामध्ये 23 कॅरेट गोल्ड 4,300 रुपयांपर्यंत स्वस्त झाले, आणि ही नक्कीच आठवड्याच्या सुरुवातीची चांगली गोष्ट आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. मुंबईमध्ये सध्या पाण्याचा भीषण प्रश्न जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही आहे. कोकण दक्षिण भागामध्ये जरी मान्सूनचं आगमन झालं असलं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अजूनही मान्सून सक्रिय नाही आहे. त्याचबरोबर मुंबईमधले काही धरण साठे जे आहेत ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये खाली खालवले आहेत. विहिरी बोरवेलमधून पाणी काढायला शासनानं हरकत घेतलेली आहे, त्यामुळे मुंबईमधल्या वॉटर टँकर मालकांनीसुद्धा काल मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला. त्याला शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्यानं संपावर ठाम राहण्याचा निर्णय टँकर मालकांनी घेतला आहे. मध्यरात्रीपासून टँकर मालक पाणी भरण्याचं काम थांबवणार असल्याचं मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे प्रवक्ते यांनी दिलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंगे या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. वर्ध्याजवळ सुपरफास्ट एक्सप्रेसवर आज दगडफेक झाली. गार्डसह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले. वर्ध्याच्या सिंधी रेल्वे स्थानकाजवळ दक्षिणेकडून दिल्लीकडे जाणाऱ्या दक्षिण सुपरफास्ट एक्सप्रेसवर हा हल्ला झाला. एका मानसिक रुग्णानं अचानक ही दगडफेक सुरू केली होती आणि या दगडफेकीत गार्डसह 3 ते 4 प्रवासी जखमी झालेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल, RPF रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. RPF संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा.

स्टेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे वळूयात. इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय, तर इस्रायलनं सुद्धा याला प्रत्युत्तर दिलंय. शांतता चर्चा आणि शस्त्रसंधी लागू झाल्यापासून इराणनं इस्रायलला लक्ष्य करून पहिला क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. बेरूतवरील इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणनं दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. इस्रायलनं याला प्रत्युत्तर सुद्धा दिलं आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90.02-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. सांजरंगेमध्ये मी अनु आहे तुमच्यासोबत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फळांचा राजा कोण आहे. आंबा म्हणजेच फळांचा राजा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण फळांच्या या सगळ्या खरं तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फळांची राणी कोण आहे असा प्रश्न जर विचारला तर याचं उत्तर नक्कीच माझ्याकडे आहे. फळांची राणी म्हणून एक फळ ओळखलं जातं ज्याचं नाव आहे मँगोस्टीन. अर्थात यामध्ये मँगो नावसुद्धा आहेच आहे, पण तरीसुद्धा मँगोस्टीन नावाचं एक फळ सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं आहे. आणि महिलांसाठी मी विशेष करून सांगेल, स्त्रियांसाठी सांगेल की मासिक पाळीच्या ज्या काही वेदना आहेत किंवा अनियमितता मासिक पाळीमध्ये जी येते, हे फळ खाल्ल्यामुळे मासिक पाळी नियमित करण्यासाठी याच्या मुळांचा आणि या फळाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अगदी औषधांमध्ये सुद्धा वापर केला जातो. जगभरामध्ये फळांची राणी हिला ओळखलं जातं, जिचं मँगोस्टीन असं नाव आहे. दिसायला जर म्हणाल तर हे फळ बाहेरील थर गडद जांभळ्या रंगाचा असतो. वांगीज या रंगाची असतात ना, अगदी त्याच रंगाचं हे फळ असतं. आतला थर पांढरा, मऊ आणि रसरशीत असतो, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. आणि अर्थात व्हिटॅमिन सी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीची काहीच कमी या फळामध्ये नाही आहे. सो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच हे फळ खायला हवं. सध्या महाराष्ट्रामधल्या काही शहरांमध्ये हे फळ दिसत आहे. आणि हे फळ ओळखायला जर तुम्हाला कठीण जात असेल तर नक्कीच तुम्ही हे ओळखू शकता. आता मँगोस्टीन असं या फळाचं नाव आहे आणि ही फळांची राणी आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, वीकेंडच्या आधी म्हणजे अर्थातच शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबईमधल्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये म्हणजे BKC या संकुलामध्ये काही कर्मचाऱ्यांना एक रूल सांगितला की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. म्हणजे पर्सनल कुठल्याही वाहतुकीचा, वैयक्तिक वाहतुकीचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे त्याचा वापर करा असं BKC संकुलातल्या 2,00,000 कर्मचाऱ्यांना वीकेंडच्या आधी शुक्रवारी सांगितलं. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे पाळलंसुद्धा गेलं. सध्या आपण पाहतो आहोत की वाहतूक कोंडीचा प्रश्न मुंबईमध्ये काही कमी नाही आहे आणि प्रदूषणही तितकंच होत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी खाजगी वाहनांऐवजी रेल्वे, मेट्रो आणि बसनं प्रवास करायला प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि खरंच ही गोष्ट जर सातत्यानं जर होत गेली तर नक्कीच आपल्या राज्यामध्ये वाहतूक कोंडीचा जो अनेक ठिकाणी प्रश्न आहे तो कुठेतरी संपुष्टात येईल. प्रदूषण उत्सर्जन जे आहे ते खूप कमी प्रमाणात होईल आणि आपल्याला चांगली आणि शुद्ध हवा मिळेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना हल्ले थांबवायला सांगितलं असूनही इस्रायलनं लेबनॉनवर जोरदार बॉम्ब हल्ले सुरू ठेवले आहेत. इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयानं सांगितलं की इस्रायली सैन्यानं बेरूतच्या दक्षिण उपनगरातील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला केला. लेबनॉनवरील हल्ल्यावर चर्चा करताना ट्रम्प यांनी फोनवर नेतान्याहू यांना सांगितलं होतं की हे हल्ले थांबवावेत, परंतु हे हल्ले ट्रम्प यांच्या नकारानंतर सुद्धा थांबले नाहीत, तर हे जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते RJ कोमल नगरच अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार. नगरकर आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगी या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. आणि अनेक गोष्टी सोशल मीडियावर पटकन व्हायरल होतात, ते माध्यमच असं आहे. आणि सोशल मीडियावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक त्यांनी गायलेलं रोमॅन्टिक गाणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागपूरमध्ये ना सुरेश भट सभागृहामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप झाला होता. आणि यावेळी आयोजित संगीत कार्यक्रमामध्ये प्रख्यात गायिका शणमुख प्रिया यांच्या आग्रहाखातर तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गाणी गायली. गडकरीजी यांनी जिंदगी कैसी है पहेली हे गाणं गायलं, तर देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी गुलाबी आंखें जो तेरी देखी हे एक रोमॅन्टिक गाणं जे बॉलिवूड इरामधलं गाजलेलं गाणं आहे, तर हे गाणं गायलं आणि उपस्थितांची मनंही जिंकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. आणि कुठेतरी त्यांच्या मनातल्या भावना असतील किंवा हे गाणी म्हणत असतानाचा जो प्रसंगाचा व्हिडिओ आहे तो सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे स्वानंद गिरगिरे आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारचा एक फटका बघायला मिळतोय. वर्षाला 9 ऐवजी आता 4 अनुदानित सिलेंडर मिळणार असं सरकारनं जाहीर केलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानित सिलेंडरची संख्या प्रति 4 वर्ष रिफिल करण्यात आलेली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातल्या पहिल्या 4 रिफिल्सवर प्रति सिलेंडर 300 रुपयांची सवलत मिळेल असं सांगण्यात आलं होतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे की गेल्या वर्षी प्रतिवर्ष अनुदानित सिलेंडरची संख्या वाढवून 9 करण्यात आली होती, पण आता ती येणाऱ्या वर्षासाठी 4 अनुदानित सिलेंडरची आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: My name is Yash, listen to Radio Nagar 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. वीकेंड झाला आणि त्याचबरोबर कुठेतरी आता उन्हाळी सुट्टी सुद्धा संपत आली आहे. लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष आणि हे शाळेचे दिवस जे आहेत ते अनेक विद्यार्थ्यांचे सुरू होणार आहेत. पण वीकेंडला मात्र मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती आणि सोशल मीडियावर ही गोष्ट जी आहे ती अगदी व्हायरल सुद्धा झाली होती या वीकेंडमध्ये. खरं तर रविवार आणि उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा होता आणि त्यामुळे मुंबई नगर पुणे या महामार्गावर प्रचंड गर्दी बघायला मिळाली होती. लोणावळा परिसरामध्ये सगळ्यात जास्त गर्दी होती पर्यटक भाविकांची आणि कार्ल्यामध्ये एकविरा देवीच्या दर्शनासाठी सुद्धा गर्दी वाढल्यानं मुंबई पुणे जुन्या महामार्गावर कामशेत कार्ला फाटा आणि मळवली भागामध्ये 3 ते 4 किलोमीटरपर्यंत अक्षरशः वाहनाच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. वाहतूक मंदावली होती त्यामुळे नागरिकांचे हालही झाले. प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सातत्यानं अनेक पर्यटकांकडून येणाऱ्या अनेक प्रवाशांकडून केली जाते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमात। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या सोबत असतात, आणि आज आपल्या नगरच्याच अशा मनीषा चौकर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक धाडसी त्या आहेतच, कारण धाडसी बाईक प्रवास त्या करतात, आणि तो बाईक प्रवास थोडा थोडका नाही तर अहिल्यानगर ते लेह लडाख हा बाईक प्रवास जो आहे तो त्या करत असतात। वयाच्या 48व्या वर्षी हा प्रवास सुरू करणं ही एका महिलेसाठी सोपी गोष्ट नाही आहे, आणि या वयाच्या टप्प्यांवर हा प्रवास सुरू करणं, ही इच्छा मनामध्ये ठेवणं आणि ही जिद्द घेऊन एक धाडसी बाईक प्रवास करणं, या प्रवासामध्ये अनेक लोकं भेटतात, अनेक माणसं भेटतात, अनेक अनुभव गाठीशी त्यांच्या नक्कीच आहेत। तर या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल आणि या त्यांच्या अविस्मरणीय काही गोष्टींबद्दल आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमात। तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: खूप खूप धन्यवाद।
2: येस, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारावंसं वाटेल, जसं मला कळालं की तुम्ही नगरच्याच आहात।
3: हो हो।
2: तर तुमचं बालपण नगरमध्ये गेलं?
3: हो हो, मूळची नगरचीच आहे मी।
2: तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं, किंवा बालपणीचे दिवस आजही तुम्हाला आठवतात का?
3: नक्कीच, मी चौपाटी कारंजावर देशमुख गल्लीमध्ये राहायचे, आणि छान म्हणजे लहानपणापासून मला दोन मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे खेळायची भरपूर आवड, क्रिकेट वगैरे मी त्यावेळेस खेळायचे, तेव्हा वाटायचं क्रिकेटमध्ये करिअर वगैरे करावं। पण म्हणजे असं खेळ वगैरे भरपूर खेळलो आम्ही, गल्ली असल्यामुळे खेळता खूप आलो। आणि मग नंतर शाळेमध्ये मी भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलला होते, आणि तिथे मग मी रोप मल्लखांब, स्विमिंग आणि या खेळांमध्ये जिल्हा पातळीपर्यंत जाऊन आले होते, आणि म्हणजे खेळाची आवड पहिल्यापासूनच होती, त्याच्यामुळे बालपण मस्त गेलं, एन्जॉय।
2: भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये तुम्ही होतात। आपल्या आयुष्यामधले सगळ्यात महत्वाचे क्षण किंवा शालेय टप्पा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये त्याच्या खूप महत्वाचा असतो, तर तुम्हाला आजही काही शिक्षक स्मरणात आहेत का? फिरोदे हायस्कूलचे ते दिवस आजही आठवतात का?
3: हो हो, नक्कीच आठवतात। अगदी पाचवीपासून वगैरे म्हणजे आम्हाला खेर सर होते, नंतर संजीवनी कुलकर्णी मॅडम होत्या, मुळे मॅडम होत्या, आणि छान एन्जॉय करत शिक्षण झालं, बाकी नेहमीप्रमाणेच झालं म्हणजे। आणि आमच्या वर्गाला त्यावेळेस आहे ना बँड होता, म्हणजे बँड होता, तर आम्ही बँडमध्ये होते मी तेव्हा, आणि बासरी वाजवायचे त्यावेळेस, त्याच्यामुळे असं बाकी गाण्याची आवड असल्याने नेहमी प्रत्येक वेळेस गाणं म्हणायला म्हणून कोणत्याही कार्यक्रमांना आमची हजेरी असायची। पण छान म्हणजे हसत खेळत झालं।
2: नक्कीच, असं म्हणतात की तिचं आयुष्य लग्नानंतर बदलतं, किंवा एका टप्प्यावर ती येतेच, तिला लग्न करावं लागतं, आणि त्यानंतर सासर माहेर ही माणसं सणवार सगळं सांभाळत असताना कुठेतरी ती स्वतःला, स्वतःच्या आवडीनिवडीला, छंदाला विसरते। तुमच्याही बाबतीत इतर मुलींसारखं झालं का?
3: अगदी तसंच झालं, म्हणजे मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे म्हणजे खेळ वगैरे आवडतो, त्याच्यामुळे सायकल तर मी चालवत होते, सायकलवर खूप लांब फिरायचे, म्हणजे अगदी मैत्रिणीला घेऊन डोंगरगण वगैरे जायचे, आणि मग कॉलेजमध्ये गाडी वगैरे पण चालवायला लागली। पण म्हणजे असं काही त्यावेळेस असं पॅशन नव्हतं, साधंच नॉर्मल आयुष्य चालू होतं ॲज अ गृहिणी, आणि एक मुलगा आहे, मग त्याचं शिक्षण वगैरे म्हणजे त्याच्यात रुटीन चालू होतं, त्याच्यात असं वेगळं तेव्हा असं जाणवलं नाही की आपली ही पॅशन माझी क्रिएट नंतर झाली। तोपर्यंत गाडी चालवत होते, पण ती असं आपण काहीतरी करू असं तेव्हा डोक्यात नव्हतं।
2: मुलं संसार यामध्ये ती नेहमी अडकत राहते, तशा तुम्हीही अडकत गेलात, जबाबदाऱ्या वेगवेगळ्या पार पडत गेल्यात, पण वयाच्या या टप्प्यावर हे कसं सुचलं की आपण हे सुरू करावं, ही सुरुवात कशी झाली?
3: हा, तर त्याची गंमत अशी झाली की मुलगा शिकायला इंजिनिअरिंगला पुण्याला गेला होता. तर त्याला सोडवायला जाताना एकदा आम्ही दोघं जण बाईकवर गेलो आणि येताना मी गाडी घेऊन मागे आले. तर तो प्रवास मला एवढा आवडला की त्याच्यानंतर म्हणजे ते ठरूनच गेलं की बस वगैरे नाही, गाडी काढायची, पुण्याला जायचं, पुण्याहून यायचं. तर आणि मेन एकटा असताना पण खूप एन्जॉय करत होते मी, आवडत होतं मला. मग म्हणजे 2019 नंतर मी बस अगदी रेअर वापरली असेल, नाही तर गाडीवरच. मग पुणे असो, संभाजीनगर असो किंवा मुंबईला असो, कुठेही मी गाडीवरच जायचे. तर इथून सुरुवात झाली. आणि FBवर जाताना मला एक पोस्ट दिसली की लेह लडाखला तिकडे बाईक चालवतात आणि छान तिथलं एक तर निसर्ग खूप आवडतो, त्याच्यामुळे ते पाहून म्हणजे असं मनात आलं अरे आता आपण तर जातोच आहोत, मग काय हरकत आहे लेह लडाख करायला. म्हणून मी ते जे पोस्ट होती त्यांच्याकडे मी चौकशी केली होती, त्या महिलांची हे नेणार होते लेह ट्रिप. ते तर मी जेन्युइन त्यांची आधी चौकशी केली, ते ओके आहेत लोक, म्हणून मग मी त्यांच्याकडे पैसे पण भरले. पण समहाऊ त्यांच्याकडे मुलीच गोळाजणी झाल्या, त्याच्यामुळे ती ट्रिप कॅन्सल झाली. पण मनात तर आता बसलेलं होतं. बरं, मी त्याच्यावरून यूट्यूबवर व्हिडिओ पण पाहिले होते आणि ते खूप आवडलं होतं मला की आवडेल मला हे करायला. तर मग त्या सुमारास अजून एक FBवरचा मित्र, तो कल्याण ते लेह लडाख कल्याण असं करून आला. मग तर म्हणजे मना त्याचे अनुभव वाचून वगैरे तर मग तर मनात मी ठरवलं आपण नगरपासून का नाही करायचं. म्हणून मग मी नगर लेह लडाख नगर अशी ट्रिप करायचं ठरवलं. आणि ती
2: सुरू झाली.
3: हा, म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे गेले मध्ये 2-3 वर्ष, कोविड वगैरे येऊन गेला त्याच्यात. आणि तेव्हा कसं झालं, बाईक माझ्याकडे तेव्हा प्लॅटी नव्हती आणि तशा गाड्या नाही, त्याला जरा जास्त CCच्या गाड्या पाहिजे कारण ते तिकडे जास्त CCच्या गाड्या म्हणजे तग धरू शकतात. म्हणून मग नंतर गाडी घेतली, माझी पल्सर NS 200 आहे. आणि ती गाडी आल्यावर तर फिक्स झालं की आता मी लेह लडाख करणार.
2: नक्कीच. हे जेव्हा मनाशी स्वतः पक्क ठरवलं, गाडी सुद्धा घेतली, घरात फॅमिली मेंबर्सची रिएक्शन कशी होती की अरे बापरे तू नगर लेह लडाख नगर करणार आहे आणि हे शक्य आहे का आता या वयामध्ये? त्याचबरोबर इतरही काही कारण असतात, त्यामध्ये तू करती आहेस, या वयाच्या टप्प्यावर करती आहेस, निसर्ग, त्याचे नियम, ऊन, वारा, पाऊस, याही सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिली रिएक्शन काय होती?
3: खरं सांगायचं तर घरच्यांचा सगळ्यात पहिला चांगला सपोर्ट हे माझ्या जाण्याचं यश म्हणजे त्याचं आहे. की मी असं करायचं ठरवल्यावर घरच्यांनी अगदी ठीक आहे, म्हणजे कारण मी त्याच्याही आधी खूप वेळा पुणे छत्रपती संभाजीनगर केल्यामुळे त्यांना काही म्हणजे ते वाटलं नाही. खरी सांगायचं तर लेह लडाख हे तिथं गेल्यावर अनुभवल्यावरच कळतं तुम्हाला की काय तिकडे गाडी चालवणं. त्याच्यामुळे इथल्यांना पण कोणालाच त्याची कल्पना नव्हती. हा तू जाणार आहेस का, बरं ठीक आहे, मग कोण कोण आहे बरोबर वगैरे ते सगळी चौकशी. मीनवाईल तो जो मित्र होता तो चांगला मित्र झाला, त्याच्या घरचे आई वडील बायको सगळे आमच्या घरी येऊन गेले, आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो, त्याच्यामुळे छान मैत्री झाली होती आमची. मग काही हरकत नाही, बरं मग म्हणाले की ठीक आहे करून पहा. मुलांनी तर इतका सपोर्ट केला की तोपर्यंत त्याचं शिक्षण संपलेलं होतं, तो जॉबला लागला होता, तर त्यांनी रायडिंग गेअर्स सगळे त्यांनी मला दिले. म्हणजे विकत त्यांनी घेतले माझ्यासाठी, नवऱ्याचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे अगदी खूप इझीमध्ये झालं होते. घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा.
2: नक्कीच नक्कीच. पहिल्यांदा राज्याबाहेर, महाराष्ट्र राज्याबाहेर, नगर सोडून, नगर तर शहर आहे, जिल्हा आहे, इतका मोठा प्रवास करत असताना नक्कीच याची पूर्वतयारी करणं किंवा याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण एक प्रवास करतो म्हणजे नुसता बाईकवर प्रवास करत नाही, तर आपण अनेक जिल्हे, राज्य क्रॉस करत असतो, वेगळ्या प्रांतामध्ये जात असतो आणि त्याचबरोबर आपण ट्रॅव्हल पण करत असतो. तर कुठल्या गोष्टींची काळजी आणि पूर्वतयारी तुम्ही घेतली होती?
3: खरं सांगायचं तर म्हणजे मी तयारी काय केली त्या बाबतीत सांगते आधी. की बाईक तर आता मी घेतली होती, पण मग रायडिंग गिअर्स घ्यायचे होते. रायडिंग गिअर्स म्हणजे हेल्मेट, रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट किंवा नी पॅड, शूज, हँड ग्लोव्ज, याला रायडिंग गिअर्स म्हणतात. तर हे अगदी मस्ट आहे, म्हणजे त्याला सगळ्याला पॅडिंग असतं, त्याच्यामुळे काही ऍक्सिडेंट इनकेस झाला तर तो तुमचं संरक्षण करतो. म्हणून हे रायडिंग गिअर्स घ्यायचे होते. आणि गाडीला मी साईड बॅग्स घेतल्या होत्या, साईड बॅग्स आणि टेल बॅग असे दोन प्रकार असतात. तर मी साईड बॅग्स घेतल्या होत्या, तर ते बांधायला मला पॅनियर बनवून घ्यावं लागलं आणि ते नगरमध्येच मी बनवून घेतलं. बाकी मला खरेदीसाठी सारखं पुण्याला पळावं लागत होतं, पण मग ते पण झालं. म्हणजे ही तयारी झाली. आता तशी तयारी म्हटलं ना, तर खरं तर ऑफ रोडची प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण लेह लडाखला ऑफ रोड खूप आहेत, जे तुम्ही इथे इमॅजिन पण नाही करू शकणार. आपले नगरचे रोड वेगळे आणि ऑफ रोड वेगळे, पण त्याच्यामध्ये मात्र थोडंसं माझं कमी पडलं, कारण मी ही काही वेगळी तयारी केली नव्हती. मी डायरेक्ट पहिली माझी राईडच अशी लेह लडाख ठरवली होती, पहिल्यांदाच मी महाराष्ट्र सोडून बाहेर जाणार होते. पण म्हणजे इथून तुम्ही तिथपर्यंत जम्मू काश्मीरपर्यंत जाईपर्यंत तर काही रस्त्यांचा प्रॉब्लेम येत नाही, सुंदर रस्ते आहेत आणि तुम्ही म्हणजे जातात व्यवस्थित. पण एकदा जम्मू काश्मीर सुरू झालं की तिकडचे घाट आणि आपले घाट हे खूप पूर्ण वेगळे आहेत, वाहतूक वेगळी आहे, तर हे सगळा फरक पडतो. तर म्हणजे मी बाकीच्यांना तरी सजेस्ट करेन की ऑफ रोडची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे.
4: नक्कीच. आणि मग सुरू झाला तो या सफरीचा पहिला टप्पा, आणि पहिल्यांदाच हा प्रवास सुरू झाला, पहिला टप्पा सलग 725 किलोमीटर तुम्ही बाईक चालवली होती. तर इतकी सलग किलोमीटर बाईक चालवली याची आधी प्रॅक्टिस केली होती का, किंवा हे करत असताना आधी पूर्व तयारी केली होती का?
3: नाही, मी म्हणजे मी वन डे 250 ते 300 किलोमीटर पर्यंत बाईक चालवली होती, पण 725 वगैरे नव्हती चालवली. तो पहिला दिवस होता, पण एक्साइटमेंट एवढी होती की अरे आपण निघालेलो आहोत. आणि आम्ही काय केलं होतं, टार्गेट ठरवलेले होते की पहिल्यांदा आपल्याला गाडी चालवायचं हुरूप असतो, पहिला दिवस आपण छान मूडमध्ये असतो, म्हणून जास्तीत जास्त अंतर कापायचं. तर 725 पहिल्या दिवशी होतो, दुसऱ्या दिवशी 685 होतं, तिसऱ्या दिवशी 575 होतं, असं एक एक टप्पे होते. आणि पुढे घाट रस्ते सुरू होतात तर अख्खा दिवस त्याच्यात जातो, म्हणजे किलोमीटर कमी दिसतात पण घाट रस्ता असल्याने पूर्ण दिवस जातो. तर असे टप्पे ठरवलेले होते. तर आम्ही इथं बुकिंग नव्हते केलेले रस्त्यावर कुठं थांबायचं किंवा काय, कारण काही तुमचं कसाही दिवस होऊ शकतो. तर पहिला दिवसच आमचा इतका मेमोरेबल झाला, म्हणजे नगरमधून मी एकटीच होते आणि मुंबईहून 5 जण होते, असा आमचा 6 जणांचा ग्रुप होता. तर आम्ही सगळे मग मी इथून कल्याणला गेले, कल्याणहून आम्ही निघालो ट्रिपला. तर मग पहिली आमची भेट म्हणजे गुजरातमध्ये जेव्हा चहा पिताना एकमेकांशी झाली, तसं व्हॉट्सॲपवर बोल पाहिलं होतं पण प्रत्यक्षात भेट झाली. आणि मग सुरू झालं, तर मग एकाची थोड्या वेळातच गाडी पंक्चर झाली, मग त्याच्यात थोडा वेळ गेला, मग परत आणखीन थोडं पुढं गेलो, जेवण वगैरे झाली. तर जो लीड करत होता, अहमदाबादचा रस्ता एकदम मक्खन जायसा म्हणतो आपण तसं, सन्नाट गाड्या सगळ्यांनी मारल्या होत्या. बरं, हे रायडर्स सगळे माझ्याहून वयाहून सगळे लहान होते, 25-28 वयाचे पट्टीचे रायडर होते. आणि मी एकदमच नवखी होते, मी पहिल्यांदाच महाराष्ट्र सोडून अशी गाडी चालवत होते, त्याच्यामुळे ते एकदम बुंगमध्ये गाडी चालवत होते. आणि तो जो लीड करणारा होता तो अचानक पुढे निघून गेला. बाकीचे म्हणाले की नाही, इकडून शॉर्टकट आहे, आपल्याला इकडून जायचं. मनीषा मॅडम, म्हटलं ठीक आहे, मग आम्ही तिकडून निघालो. मग दुसऱ्याची गाडी पंक्चर झाली, म्हणजे हे पहिल्याच दिवशी सगळं घडत होतं. आणि जो पुढं निघून गेला तो, त्याला सगळे 6 लेन 4 लेन लागले, त्याच्यामुळं तो आमच्या आधी तिकडे जाऊन पोहोचला जे टार्गेट ठरवलं होतं. आणि आम्ही इकडून मात्र गावातून रस्ते करत करत गेलो, तोवर ते एकाची गाडी पंक्चर. असं करत आम्ही, म्हणजे संध्याकाळ झाली होती आम्हाला, 9-9:30 परत आम्ही सगळे एकत्र भेटलो. मग मला म्हणे जेवलो वगैरे, तर म्हणे काय मनीषा मॅडम, आता आपलं टार्गेट तर अजून बरंच पुढं आहे, काय करायचं? म्हणलं नाही नाही करायचं कम्प्लीट. तर मग आम्ही परत निघालो, 11 वाजता आणि 1.5 वाजता आम्ही उदयपूरला पोहोचलो. तर हा 725 किलोमीटरचा टप्पा सकाळी 4:30 ते रात्री 1:30 पर्यंत गाडी चालवली आणि तरीही खूप आनंद होता. खूप आनंदाने म्हणजे आपण पहिला टप्पा तर अचीव केला याचा खूप आनंद होता.
4: नक्कीच. त्यानंतरचा दुसरा टप्पा, दुसरा दिवस, तो कसा होता?
3: दुसरा दिवस आता आम्ही राजस्थानमध्ये पोहोचलो होतो आणि राजस्थान तर म्हणजे पहिल्यांदाच गेले त्याच्यामुळे मला ते बघायलाच पण खूप छान वाटत होतं की रंगीबिरंगी कपडे फेटे बांधलेले पुरुष आणि चुनरी घागरा घातलेल्या बायका आणि त्यांची घरं पण अशी छान, तर हे बघायला मजा वाटत होती. पण थोड्या वेळातच ऑफरोड आला, म्हणजे लेह सारखं ऑफरोड नाही पण आपल्या इकडे कामं चालू होती तर तसं ऑफरोड होतं, त्याच्यामुळे जरा वेळ लागला. पण मग नंतर आणि मेन आता राजस्थानचं ऊन चटका द्यायला लागलं होतं त्यामुळं सारखं पाणी पाणी होत होतं. थोडं थोड्या वेळाने आम्ही स्टॉप घेऊन पाणी प्यायचो, सरबत प्यायचो. तर तसं करताना मग आता संध्याकाळनंतर मात्र आपल्याला पुढचा टप्पा गाठायचाच आहे, त्याच्यामुळे गाडी जास्त फास्ट पळवायला सांगितले. आणि मग संध्याकाळनंतर मग मनीषा आता 2 दिवसाची सरावली होती त्याच्यामुळे चांगली फास्ट गाडी चालवायला लागली. असं दुसरा टप्पा पण आम्ही कम्प्लीट केला. फक्त थोडंसं 20-25 किलोमीटर अलीकडे थांबलो कारण आम्ही जे थांबलो ते बरं झालं कारण आम्ही बायपासनी त्याच्यामुळे पुढे जाऊ शकलो. मेन हिसारमधून न जाता हिसार हा टप्पा होता पण आम्ही अलीकडे थांबलो.
4: नक्कीच. यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, जसं तुम्ही आता सांगितलं की उदयपूर राजस्थान हा भाग पाहिला, तिथलं कल्चर, संस्कृती, वातावरण, वेगवेगळ्या वातावरणाला फाइट करत तुम्ही चालला होता. कारण प्रत्येक शहराचं, प्रत्येक भागाचं वातावरण, टेम्परेचर वेगळं होतं, तिथलं कल्चर वेगळं होतं, फूडसुद्धा वेगळं तुम्ही या ट्रॅव्हल दरम्यान नक्कीच घेतलं असेल आणि त्याचबरोबर प्रवास तर सुरू होता. या प्रवासामध्ये लक्षात राहण्यासारखं सगळ्यात चांगला अनुभव कुठला होता?
3: तो जरासा जम्मू काश्मीर मधला आहे पण त्याच्या अलीकडे एक मी छोटासा, म्हणजे कसं आपल्याला माहिती नसतात ते इकडचे पण तिकडे पंजाबमध्ये जाताना रात्री एक ट्रक जायचा की म्हणजे तो ट्रक कमी आणि त्याच्यावरचं सामानच खूप मोठं असं तो ट्रक जायचा आणि तो ट्रक आला ना की सगळे पटापट बाजूला व्हायचे कारण दुसरे जाऊ शकायचे नाही आणि तो खूप स्लो चालवायचा. मग तो ट्रक पास होईपर्यंत बाकीच्यांना थांबून राहावं लागायचं. हा एक अनुभव म्हणजे मला रात्रीच्या प्रवासातला तो तिकडचा मिळाला. आणि नंतर जम्मू काश्मीर बॉर्डर जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा जवळजवळ 50 एक बायकर्स सगळे लेहला जाणारे एकमेकांना विश करत चालले होते, तर एक खूप छान वाटलं होतं. आणि जम्मू काश्मीर मधून मग आम्ही उधमपूरला जाणार होतो. आता एंट्री जम्मू काश्मीर मध्ये केल्याचाच आनंद की आपण इथपर्यंत आलो आहे गाडी चालवत ह्याचा आनंद होता. आणि उधमपूरला जाताना सामावरून एक रस्ता आहे त्याच्यावरून आम्ही निघालो तर तो पूर्ण घाट होता जो रात्री 8:30 आम्ही सुरू केला. तर लक्षात राहण्यासारखं म्हणजे काय, एक जण लीड करत होता त्याच्या मागे मी चाललेले होते आणि समोरून एक म्हणजे त्यांनी टर्न घेतला तर मी पण त्याच्या पाठोपाठ टर्न घेतला पटकन न विचार करता. तर त्या टर्नला समोरून ट्रक येत होता जो मला इकडून दिसलाच नव्हता टर्न घेताना. तर पटकन मी ब्रेक दाबले, त्यांनी पण पटकन ब्रेक दाबले, काही झालं नाही. पण तिथे मला काय जाणवलं की पूर्ण प्रवासात की तिकडचे ट्रक ड्रायव्हर पण खूप मदत करतात कारण ते रस्तेच तसे असतात. म्हणजे थोडी जरी चूक झाली म्हणजे आपल्या इथे हॉर्न दिला जातो किंवा लगेच ओरडाआरडा कळत नाही का वगैरे बोललं जातं, तसं तिकडे नाही. ते समजून घेतात की हे काहीतरी रस्ताच चॅलेंजिंग येतो. त्याच्यामुळे तिथं तो अनुभव आला की ट्रकवाला थांबला मला बाजूला घेईपर्यंत. नंतर एकदा थोडं पुढं अजून गेले तर खाली खड्डा आला जो मला अंधारात दिसला नाही आणि स्टॉप झालो, पुढचा ट्रक येत होता म्हणून आम्ही थांबलो. तर खड्डा आल्याने मी पडले तर त्या ट्रकच्या समोर पडले, तरी ट्रकवाला थांबला की गाडी उचलूस्तवर वगैरे, म्हणजे तिथे कोणी बायकर्सना असं ओरडत नाही की तुम्ही काय मध्ये आलेत. असे हे दोन अनुभव छान होते. मग झोजीला पास आला. तिथला एक अनुभव सांगते. झोजिला पास एक खतरनाक समजला जातो, कारण घाट तर काही ठिकाणी एकदम अरुंद, तिथे पेविंग ब्लॉक टाकले, ते कधी कधी उखडलेले असतात, कधी नीट असतात, पाणी वाहत असतं, खड्डे असतात. आणि काय खड्डे का पडत असतात, एक तर तिथलं दगड ठिसूळ आहेत म्हणून लँडस्लायडिंग होत असतं, आणि दुसरं म्हणजे हेवी वाहतूक तिथून सारखी होत असते, त्याच्यामुळे ते सारखे खड्डे ना असतातच. तर आम्ही जेव्हा तिथं चाललो होतो तर सगळ्यांना बाजूला थांबवलं होतं, तर आम्हाला आधी वाटलं की रोडसाठी तसं थांबवलं असेल, पण नाही, तिथून मिलिटरीच्या गाड्या जाणार होत्या म्हणून थांबवलं होतं. मग नंतर आम्हाला टू व्हीलरवाल्यांना सोडलो, तर माझ्याजवळून जवळजवळ 50-60 गाड्या मिलिटरीच्या हेवी लोडेड गाड्या चाललेल्या होत्या, आणि सगळ्या अशा शिस्तीत चाललेल्या होत्या, मीही माझ्याकडेनीच चाललेले होते. तर असं एका टप्प्यावर माझ्यासमोर एक मोठा दगड आला की जो मी पार नव्हते करू शकणार, त्याच्यामुळे मी गाडी थांबवली. मी गाडी थांबवली तर माझ्या शेजारच्या सगळ्या गाड्या थांबल्या, लगेच थांबल्या मिलिटरीच्या, बरं त्या भरलेल्या हा हेवी लोड. तर त्यांनी मला खुणेनीच तिथून विचारलं काय झालं, तर मी सांगितलं एक दगड आहे, थांबा मी खाली उतरते आणि दगड बाजूला करायचा प्रयत्न करते. तर मी काही म्हणायच्या त्यांना नुसतं खुणावलं, तर तो ट्रक ड्रायव्हर म्हणजे आर्मीचा सैनिक खाली उतरला, त्याने तो दगड पटकन बाजूला करून दिला आणि मी पुढे झाले. माझी छाती धडधडत होती, पण मग सगळ्या गाड्या पुढे झाल्या. म्हणजे त्यांना किती संरक्षण करावं लागतं आणि मेन ते कोऑपरेट पण किती पटकन करतात. अगदी क्षणार्धात हे सगळं घडलं, पण ते कायमचं लक्षात राहण्यासारखं आहे.
4: नक्कीच नक्कीच. यामध्ये अनेक गोष्टी या प्रवासामध्ये तुम्हाला जाणवल्या, जसं की अचानक वातावरणामध्ये बदल येणं असेल किंवा तापमानामध्ये बदल होणं असेल, आणि याचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो, आणि प्रवास करणं म्हणजे तेवढी एनर्जी पण आपल्याला हवी असते आणि ती एनर्जी टिकवून ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर या बाबतीत काय काळजी घेतली किंवा कुठल्या वातावरणामध्ये निघायला हवं अशा प्रवासासाठी, याबाबत तुम्ही काय सुचवाल?
3: मी दोनदा लेह ट्रिप केलेली आहे, नगर लेह नगर ही दोनदा केली. तर पहिली ट्रिप जी केली होती ती श्रीनगर मार्गे केली होती, जम्मू काश्मीर श्रीनगर मार्गे लेह लडाख, आणि परत रिटर्न तशीच आले. आणि दुसरी ट्रिप केली मी मनाली मार्गे केली, चंदीगड मनाली इकडून लेह लडाख केलं होतं. तर जेव्हा मी इकडून पहिल्यांदा श्रीनगर मार्गे चालले होते, तर हळूहळू त्या वातावरणाला मी सूट होत गेले होते, कारण आमचा 5 दिवसांचा प्रवास की राजस्थानचं ऊन असो, पंजाबचं थोडं परत म्हणजे ऊनच, पण तसं असं करत जम्मू काश्मीर करत पुढं जातो, तर तो काही इतका त्रास जाणवला नाही. आणि त्या उलट इकडून मनालीकडून जाताना चंदीगडला तापमान होतं 48 डिग्री, आणि मनालीमधून मनाली सोडून आम्ही पुढे गेलो तर -1, तो एकदमच फार डिफरन्स होता तो. आणि त्याचा आणि तिथून तुम्हाला डायरेक्ट हाय अल्टिट्यूडवर जातात तुम्ही. तिथे मी शिंकुला पासला, आम्ही दुसरा दिवसच शिंकुला पास होता, तर तिकडे जाताना मात्र म्हणजे तो त्रास होतो. म्हणून सांगितलं जातं की लेह लडाखमध्ये आले की तुम्ही एक दिवस स्टे करा, पूर्ण आराम करा, त्या वातावरणाशी तुमचं शरीर नीट मॅच होऊ द्या असं. तर ते मला दुसऱ्या वेळेस मला हाय अल्टिट्यूडचा त्रास झाला, प्रचंड डोकेदुखी झाली दिवसभर, आणि म्हणजे मळमळणं, डोकेदुखी असा त्रास झाला जो खूप जणांना होऊ शकतो. आणि सजेस्ट म्हणजे कसं, एक तर पाणी पित राहा, रस्त्याने सतत पाणी पिणं, नंतर ड्रायफ्रूट ठेवलेले होते, म्हणजे जेव्हा आपण जम्मू काश्मीर क्रॉस करतो ड्रायफ्रूट बरोबर ठेवलेले होते. म्हणजे मी असं सांगेल की तुम्ही जेव्हा त्या वातावरणाशी मॅच व्हाल तेव्हाच तुम्हाला काही नाहीतर एकदम हाय अल्टिट्यूडवर गेलं की तुम्हाला त्रास होऊ शकतो.
4: नक्कीच. त्याचबरोबर जसं मगाशी तुम्ही सांगितलं की लेह लडाख तुम्ही करत असताना किंवा हा प्रवास करत असताना अवघड घाट सुद्धा तुम्हाला आला होता, आणि आपल्या इथले महाराष्ट्रातले घाट किंवा इकडचे घाट आणि ते घाट यामध्ये फरक होता, तर हा अनुभव ड्रायव्हिंग करताना तुम्हाला काय आला?
3: ड्रायव्हिंग करताना म्हणजे गाडीची कपॅसिटीच बघितली जाते पहिली, जसं तुमची म्हणजे तुमची स्वतःची पण कपॅसिटी आणि गाडीची कपॅसिटी दोन्ही तिथल्या वातावरणाला, कारण एक तर ते हाय अल्टिट्यूड असतात आणि तुम्ही तिथे गाडी चालवतात ती गाडी पण तेवढं इंजिन त्याचं पॉवरफुल पाहिजे. तर घाटाचा एक खूप छान अनुभव आहे. मी जे तुम्हाला म्हणाले की मी मनाली मार्गे गेले होते, तर पहिल्यांदा शिंकुल्याला तर मला त्रास झाला तो दिवस हे, पण जेव्हा दुसऱ्यांदा निघालो तेव्हा समोर असा पाऊस पडत होता आणि आम्हाला दिसत होतं, पण आम्हाला तर जायचं होतं कारण एक एक दिवस महत्त्वाचा असतो. आणि आम्ही निघालो तर घाटामध्येच आम्हाला पाऊस पडत होता आणि इतकं थंड हवामान होतं, -4 होतं ते, आणि तेव्हा पाऊसाचे ते फ्लेक्स होत होते बर्फाचे आणि बर्फ पडत होता असा बाजूला. पण आम्ही थांबलो नाही कारण अजून किती आपण अडकून पडू म्हणून आम्ही पुढं गेलो. तर राहलो नाही म्हणून कडेला थांबून फोटो काढला, तर पूर्ण हेल्मेट पांढरं, अंगावर सगळा बर्फ, हँड ग्लोव्स सगळे बर्फाने हे झाले होते. पण प्रचंड सुंदर अनुभव होता की इतकं घाटातून आपण बर्फ पडत असताना गाडी चालवतोय, खूप सुंदर वाटलं होतं.
4: नक्कीच. या सगळ्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की तुमची तयारी आणि इंजिन पण तसं असायला हवं, तर त्याचबरोबर मानसिक तयारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे यामध्ये. आणि ती जर अगदी फिट असेल तर तुम्ही कुठेही प्रवास करू शकता, कुठल्याही वातावरणाला फाईट करू शकता आणि सर्व्हाइव्ह करू शकता. यासाठी शारीरिक फिटनेस आणि मानसिक तयारी किती महत्त्वाची आहे.
3: नक्कीच, कारण मी ह्याची तयारी जेव्हा मी ठरवलं लेह लडाख करायचं तर व्यायाम मस्ट होता. व्यायाम तर मी करतच होते, योगासनं म्हणा व्यायाम म्हणा, त्याच्याने फिटनेस वाढलाच होता. आणि गाडीचं पण सर्व्हिसिंग तेवढंच महत्त्वाचं, जे मला दुसऱ्या ट्रिपला त्याचा अनुभव आला की दुसऱ्या ट्रिपला माझी गाडी पहिल्याच दिवशी जवळजवळ स्पीड घेईनाशी झाली. आमचा तो अख्खा दिवस सर्व्हिसिंग करण्यामध्ये तिथं गेला, जो मी इथे नगरमध्ये केलं होतं सर्व्हिसिंग, पण तरी तिथे मला तो प्रॉब्लेम आला. तर ते दोन्ही तुम्हाला फिट ठेवावंच लागतं. आणि शेवटी मनाची इच्छा ती महत्त्वाची, कारण स्वप्न पूर्ण करायचं आहे. लेह लडाख कसं साईटसीइंगसाठी जरी जसं महत्त्वाचं आहे तसं चॅलेंजिंग पण आहे, आणि प्रत्येक रायडरसाठी ते चॅलेंजिंग आहे, कारण पुढे कसा रस्ता येणार आहे आणि वातावरण कसं राहणार, अनप्रेडिक्टेबल वातावरण, मध्येच तुम्हाला पाऊस लागेल, मध्येच ऊन पडेल, मध्येच बर्फ पडेल, काही तुम्हाला वातावरणाला फेस करावं लागतं, किंवा लँडस्लायडिंग होईल, काहीच तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असते की वारकरी जसं जातात ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता आपले जात असतात, आणि मग पंढरपूरला पोहोचल्यावर तो कळस पाहून पण त्यांचं समाधान होतं, तसं जेव्हा तुम्ही या ट्रिपला जातात तेव्हा तुम्ही पूर्ण ताऊन सुलाखून निघून एखादं टार्गेट अचीव करतात. तर जे मी म्हणाले साईटसीइंग, तर तुम्ही मॉनेस्ट्री वगैरे तुम्ही तिथले लेह लडाखचे पाहालच, पण रायडिंगसाठी आम्हाला ते पासेस महत्त्वाचे असतात की एकूण जम्मू काश्मीर आणि लेह लडाख मिळून 33 पासेस आहेत आणि त्यातले माझे 15 पासेस पूर्ण झालेत. तर ते पासेस अचीव जेव्हा करायचं असतं ते त्याचं म्हणजे प्रचंड आनंद होतो की आपण रायडिंगनी हे करू शकलो. तर जगातला हायेस्ट मोटरेबल पास आहे उमलिंगला पास, 19,024 फुटांचा तो उंच तो पास आहे आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पच्याही वर आहे. तर तो जेव्हा मी दोनदा अचीव केला तेव्हा मला खूप आनंद झाला.
4: नक्कीच नक्कीच. तिच्यासाठी एका महिलेसाठी हा प्रवास सोपा नाही आहे. वेगवेगळ्या भूमिका ती नेहमी निभावत असते, जसं कुटुंबाची जबाबदारी असेल, मुलांची जबाबदारी असेल, रोजचं रुटीन असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीचं आजारपण असेल, अशा अनेक गोष्टी ती नेहमी फेस करत असते. आणि त्यामध्ये हा प्रवास जेव्हा तुम्ही अचीव्ह केला आणि पुन्हा नगरला आलात, तर तो क्षण, तो दिवस आणि फॅमिलीला जेव्हा तुम्ही पाहिलं तो कसा होता.
3: खरं तर खूप आनंद झाला होता की मी माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, जे मी अगदी अचानक ठरवलं होतं की मी असं करणार आहे, नगर लेह नगर गाडी चालवत येणार. 6,660 किलोमीटरचा माझा प्रवास पूर्ण झाला जेव्हा मी घरी आले. तर ह्याच्यामध्ये मी घरच्यांचा सपोर्ट तर सांगितलाच होता, त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींचा पण सपोर्ट होता. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं काही करणार आहे, तर त्यांना पण एवढा आनंद झाला आणि मी सुखरूप यावी म्हणून त्या रोज प्रार्थना करणार होत्या माझ्यासाठी. तर मी जेव्हा आले तेव्हा माझ्या मैत्रिणींनी माझं औक्षण वगैरे करून मला घरात घेतलं. घरी अर्थातच सगळ्यांना आनंद झाला की ही 20 दिवसाचा माझा प्रवास होता, 20 दिवसाचा प्रवास आटपून मी सुखरूप घरी आले, याचा सगळ्यांनाच खूप आनंद झाला.
4: नक्की. भविष्यामध्ये अजून कुठले प्लॅन्स आहेत का?
3: आहे, म्हणजे मला लेह लडाख तर 2 झालंय, अजून जायला मिळालं तर परत पण जाईल. स्पिती आहे डोक्यामध्ये, नंतर केटू काय आहे, आणि अजून भारत भरपूर आहे, पूर्वेकडे पण जायची इच्छा आहे. आता पाहूया कसं जमतंय.
4: नक्कीच. आज तुम्ही या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, नगरपर्यंत पोहोचताय, या माध्यमातून काय सांगाल?
3: आता हल्ली ना खूप जण आपल्याला बाईक चालवताना दिसतात, म्हणजे कॉलेजच्या मुली दिसतात, मोठे दिसतात, खूप जण कॉलेज बाईक चालवतात. तर मी त्यांना हेच म्हणेन की स्वप्न पहा आणि अनुभवून बघा, तुम्हाला नक्कीच ते जेव्हा अनुभवल्यावर कळेल की अरे हे खूप छान आहे. तर म्हणजे माझा सल्ला बायकर्ससाठी म्हणून तो तसाच असेल की स्वप्न पहा आणि अनुभवून पहा.
4: नक्कीच. या माध्यमातून आज तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
3: मी म्हणजे माझ्या जेव्हा बाईकचं हे ठरलं तेव्हापासून मी ते एक गाणं म्हणते, चली रे चली रे,
4: आणि त्यातही बाईक आहे
3: कोली.
4: हे तुम्हाला एनर्जी देणारं, बूस्ट करणारं गाणं मी नक्कीच या माध्यमातून प्ले करेन. आणि तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत ही एक पॉझिटिव्ह आणि एनर्जी देणारी छान अनुभव गोष्ट तुम्ही अनेकांना सांगितलीत, अनेकांपर्यंत ती पोहोचलीत, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
3: मी पण तुमची खूप आभारी आहे, तुम्ही मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
4: थँक्यू. थँक्यू.

श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील मनीषा चौकर, ज्यांनी नगर लेह लडाख नगर हा सगळा संपूर्ण प्रवास आतापर्यंत 2 वेळेला बाईकवर पूर्ण केलेला आहे आणि वयाच्या 48व्या वर्षी हा प्रवास एका महिलेनं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सो हा त्यांचा धाडसी प्रवास, या प्रवासातल्या अनेक आठवणी, अनेक गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये, पण उद्या मात्र भेटूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.3.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो

0: मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी रेडिओ नगरवर झाला. या कार्यक्रमादरम्यान सुहास अंतरकर यांची एक विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत घेतली होती रेडिओ नगरचे मानद संचालक स्वर्गीय भूषण देशमुख यांनी. ही मुलाखत आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत.
1: अंतर्गत साहेब, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. तुमची गाणी आम्ही ऐकली, अतिशय उत्तम. आणि या वयात, म्हणजे जेव्हा निवृत्तीच्या वयात लोक थोडंसं आराम करणं पसंत करतात, तेव्हा तुम्ही नव्यानं हे सगळं शिकून रसिकांच्या समोर ती कला तुमची सादर करतात, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. गाणं तुम्ही शिकलात, थोडंसं आधीपासून ते होतंच तुमच्यामध्ये, पण कराओके हा जो प्रकार आहे त्याचं वेगळे पण काय सांगाल? त्यामुळं अनेकांना आता, पूर्वी जे अवघड असायचं त्याला म्युझिशियन लागायचे, तबला किंवा हार्मोनियमची साथ लागायची, तंबुरा लागायचा, आता तुम्ही एकटे देखील छानपैकी गाण्याचा आस्वाद घेऊ शकता.
2: पूर्वी आणि अजूनही गाणं शिकणं हा एक वेगळा भाग आहे तो, कारण प्रत्येकाला हे गाण्याची संगीत साधना करायला बरीच वर्ष जातात आणि ती त्या लहान वयापासून केलेली असतील तर ती खूपच पुढे चांगली प्रगती ते करू शकतात. पण सगळ्यांनाच या संधी मिळतात असं नाही आहे.
1: बरोबर.
2: बरीच कारणं त्यामागे असतात, परिस्थिती असेल किंवा शिक्षणाच्या संधी वेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतील नसतील, त्यामुळे या गोष्टी प्रत्येकाला जमतील आयुष्यात असं नाही आहे. पण म्हणून त्यांनी की आपण संगीत गाऊच नाही आहे किंवा संगीताचं आपण काही त्या क्षेत्रात पदार्पण करूच नाही आहे असं नाही आहे. म्हणून ही जी माझ्या मला जी लहानपणापासून आवडत गाणं म्हणायला ऐकायला आवडायचं, त्याच्यानंतर गायला ज्या वेळेला आवडायला लागलं तेव्हा आपल्याला जमेल का नाही आणि होईल का नाही आपल्या चेनी या गोष्टींनी आणि मग हसं होईल की काय, म्हणून मग मी या भीतीपोटी कोणी सहसा प्रयत्न करीत नाही. पण मला हे करावकेमुळे ही एक मोठी संधी मिळाली.
1: मला थोडंसं करावके नेमकं काय आणि कशा पद्धतीने एखाद्याला शिकायचं असेल, तुमचं ऐकून आता काही जणांना नक्की प्रेरणा मिळेल, तर त्यांना काय तुम्ही सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हे गाणं कराओकेच्या बरोबर गाऊ शकता? हा,
2: कराओके म्हणजे काय असतं, संपूर्ण एक सिनेमातले आपण गाण्याचं समजा कराओके असेल तर त्याच्यामध्ये फक्त गाणाऱ्या व्यक्तीचे शब्द गाळले जातात आणि म्युझिक ते तसंच सगळं लागतं, सगळं तसंच वाजतं.
1: आपण सिनेमातलं किंवा गाण्यातलं जे संगीत आहे ते सगळं वाजत असतं,
2: ते सगळं वाजत,
1: फक्त गायकाचा गायिकेचा आवाज,
2: गायिकेचा आवाज बंद केलेला असतो तो आपण गायचा.
1: तुम्हाला ते शब्द दिसत असतात,
2: शब्द दिसतात
1: गाण्यात, कुठे तुमचे शब्द सुरू होतात,
2: करेक्ट,
1: आलाप सुरू होतात, हे सगळं तुम्हाला,
2: हे सगळं,
1: तर त्याप्रमाणे तुम्ही त्याला बरोबर
2: फक्त
1: जुळवून घेतलं तुमच्या आवाजाला त्या संगीताशी,
2: येस,
1: की ते गाणं तुम्हाला सादर करता येतं.
2: जिथून म्युझिक सुरू होतं तिथं गाणं सुरू करायचं, जिथं आपलं संपलं की ते म्युझिक परत सुरू होतं, असं त्या साच्यामध्ये आपला शब्द बसवता, त्या चांगले बसवता आले पाहिजेत.
1: बरोबर, त्या मीटरमध्ये,
2: त्या मीटरमध्ये
1: तुमच्या शब्दांना तुम्हाला व्यवस्थित,
2: हा, ते
1: शब्द सामावून घेता आलं पाहिजे.
2: हा, तर ती एकदा क्रिया जमली ना आपल्याला की मग गाणं आपल्याला खूप सुसह्य वाटू लागतं आणि मग आपण ते आपण केलेलं रेकॉर्ड केलेलं आपण स्वतःचं स्वतः ऐकलं की मग हळूहळू आपल्याला ते स्वतःबद्दलचा एक कॉन्फिडन्स यायला लागतो.
1: बर,
2: आणि मग असं करीत राहिलं की मग त्याची गोडी पण निर्माण
1: होते. आणि अंतर्गत साहेब, तुम्ही तर तुमच्यासाठी या गाण्याच्या आवडीसाठी खोली पण रेकॉर्ड रूम तुमची तयार करून घेतली. तुम्ही सावेडीमध्ये जिथे रावसाहेब पटवर्धन स्मारक आहे त्याच्या शेजारीच राहता आणि खूप छान घर आहे तुमचं, आणि ही रेकॉर्ड रूम जी तयार केली ती कशी कल्पना डोक्यात आली की खास मुद्दाम त्यासाठी तुम्ही ती खोली बाजूलाच
2: काय ठेवली होती? सुदैवाने मला जागा मोठी असल्यामुळे आणि त्याच्यातली एक खोली मी माझ्यासाठी निवृत्तीनंतर वेगळी करू शकत असल्यामुळे ती त्या खोलीचं मी स्टुडिओमध्ये कन्वर्ट करायचा असा एक माझा विचार आला आणि मग मी साऊंड सिस्टीम त्याच्यासाठी घेतल्यानंतर मला एक दिवशी मी सहज लावून बघितलं की माझ्या अशा प्रथम काही मनात नव्हतं की तो स्टुडिओसारखं करावं काही, पण मग जस्ट ते ठेवल्यानंतर ज्या वेळेला आवाज त्याच्यातनं चांगला आले, क्वालिटीचा एक साऊंड सिस्टीम घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट जो आला तर तो मला खूप, त्यांनी मला अशी खूप असं उत्साह निर्माण झाला की आपण हे करू शकतो, येस वी कॅन डू इट, असं असं एक असतं ना, तर ते तसं जे माझ्या मनात निर्माण झालं आणि मग मी घरीच म्हणायला सुरुवात केली आणि सुदैवाने मला सगळ्या बाजूने घराच्या बाहेरच्या बाजूने भिंती असल्यामुळे बाहेरच्या कोण शेजारच्या पाजारच्या कोणाला त्रास नाही. आणि ती इकोसिस्टीम म्हणा किंवा कसं ते ती जिओग्राफिकल सिच्युएशन अशी झालेली आहे ना,
1: शांत
2: शांत वातावरण असतं. आणि माझं सुदैवाने सगळ्यात शेवटचं घर असल्यामुळे कोणाला त्रासही होत नाही, आजूबाजूच्या लोकांना कोणाला त्रास होत नाही.
1: यामुळे कधी तिथे सराव करता रियाज तुमचा कधी?
2: हे माझं घरच असल्यामुळे ना मी कधीही करतो
1: खास पहाटे
2: असं असं रियाज आणि वेळ वगैरे असं काही नाही. मी पुष्कळ वेळेला मला भ्रमंती भटकंती करण्याचा खूप छंद आहे, त्यामुळे मग मी कायम कुठे ना कुठे आम्ही दोघंही माझ्या इतकीच माझ्या पत्नीची पण त्याच्यात साथ असते की दोघंही नाही आम्ही भटकणं आम्हाला आमचं थोडस व्यसन म्हणलं तरी चालेल, आवड नाही व्यसनासारखं. त्यामुळे आम्ही कायम भटकत असतो. ज्या ज्या वेळेला इथे येतो आलो की सगळं मग सुरळीत झालं, एकदा लिंक लागली की मग आपलं आपलं सुरू होतं. आणि आमचा आठवड्यातले 3 दिवस हा स्वर छंद हा आमचा ग्रुप आहे, त्यांचा आमचं रोज 3 दिवस 2-2 तास हे आमचं चालू असतं हे गाण्याचे प्रॅक्टिस. मग त्याच्यात आम्ही
1: या ग्रुप मध्ये आता तुमच्याबरोबर कोणकोण गाणी म्हणतात?
2: माझ्याबरोबर आमचे गुरुनानी कंडिक करतात, भरपूर आहेत, 5-6 जण, एक जेंट्स 5-7 जण आहेत, लेडीज 7-8 जण आहेत, प्रत्येकाची नाव.
1: सगळे रिटायर झालेली मंडळी?
2: सगळे निवृत्त आणि साधारण 50 दरम्यानची आहेत आसपास.
1: नव्या पिढीतली मंडळी? मग
2: नव्या पिढीतली मंडळी अजून अशी तरुण कोणी नाहीत, हे सगळे 45-50 दरम्यानची आहेत. आणि मला असं वाटतं मी त्याच्यातला बहुतेक ज्येष्ठ असावा असं मला वाटतं.
1: आणि तुम्ही कुठे कुठे आतापर्यंत कार्यक्रम केले तुमच्या गाण्याचे?
2: हा, मला हा छंद असल्यामुळे ना मी इथे माऊलीला 1-2 कार्यक्रम केला होता. आणि मग जसं आपल्याला गाण्याची आवड निर्माण झाली तसं आपण शोधायला लागतो कुठे आपल्याला एक्सपोजर मिळेल का, संधी मिळेल का. तर मग पुण्यात मी जातो त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये काही काही मित्र आहेत, मग त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर मग मी त्यांच्याबरोबर जायला लागलो.
1: अरे
2: वा, इथून पुण्यात जायला. मग 1-2 मी बालगंधर्वाला एक कार्यक्रम केला होता, त्याच्यानंतर एकदा यशवंतराव चव्हाणला केला होता, एकदा निवारा वृद्धाश्रमला केला होता, एकदा मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंचं एक दालन याच्या पाशी सारसबागेपाशी या तिथं एकदा केलं. असे 5-7 कार्यक्रम मी तिथं केलेले आहेत.
1: तुम्ही परदेशातही जात असता, तिथे पण मला वाटतं अनेक मराठी माणसं किंवा भारतीय संगीताची मराठी गाण्याची आवड असणारी मंडळी नक्की भेटत असते.
2: हो जरूर, मला मी माझ्या मुलीकडे अमेरिकेत जातो तर त्यांच्या कॅलिफोर्नियामध्ये मला एक दिवशी असं जळगावचे एक मित्र मला फिरताना भेटले, तर आमचे सण गप्पाच्या नादात हा विषय निघाला. ते म्हणणारे आपल्याला इथं ICC म्हणजे इंडियन कम्युनिटी सेंटर म्हणून बिलपीठ असलं आहे, म्हणून आपण होत जातं ते. त्याच्यात 2-3 मराठी भेटले, काही गुजराती भेटले, असे खूप जण मित्र भेटले. आणि अजून मग मी तिथे पण मग त्यांच्या 1 आठवड्यात 1 दिवस कार्यक्रम असतो गाण्यांचा, कराओके गाण्यांचा, मग त्याच्यातही मी सहभागी व्हायचो.
1: अरे
2: वा, आणि मग जायचो तिथे छान. पण एक आनंद आहे, त्यामुळे मला अजून ते त्याच्यातले काही जण माझ्या अजूनही संपर्कात आहेत.
1: तुमचे आवडीचे गायक कोणते?
2: मला मराठीमधले बाबूजी
1: बर, सुधीर फडके.
2: हा, सुधीर फडकेंचं आणि मुकेशचं आवडतं.
1: बर बर.
2: त्यानंतर सैगलचं आवडतं, पण आता ह्या काळानुरूप हे सैगल कोणी फारसं ऐकत नाही. पण सैगलचे ज्या गाण्यातली सी एच आत्माच्या यांच्या गाण्यातली जी गोडी आहे ना ती एक वेगळीच नजाकत आहे. ती
1: काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जायचा.
2: उगीच सैगल साहेबांना रेडिओ सिल्वनला 7:30 ते 8 कार्यक्रमात 8 शेवटचं गाणं त्यांचं एक सन्मान म्हणून दिलं जायचं. असं कोणाला असं होत नाही.
1: आता काळ बदललेला आहे, संगीताच्या पद्धतीमध्ये खूप बदल झालेले, नवीन गायक गायिका आता अनेक जण गातात. नव्या पिढीतलं गाणं कसं वाटतं? त्यातली काही गाणी आवडतात का?
2: नव्या पिढीतले गाणं आहेत, सगळी चांगली आहेत. पण आता त्याच्याकडं ऐकून अगदी बारकाईने ऐकून त्याच्यातली गोडी निर्माण व्हायला काही काळ जावा लागेल मला पण. आणि आता मग ही जे जुन्यातल्या रमण्यात जुन्या याच्यात आपण आपल्या आपल्या काळातली जी गाणी आहेत त्याच्यात जास्ती मला वाटतं रमतो माणूस. आणि मग या नवीन ह्याच्यात जायला जरा तेवढी एनर्जी त्यांची खूप लागते त्या गाण्यांना असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यात तेवढं असून डोकावायला जमलं नाही खरं सांगायचं म्हणजे.
1: खरं म्हणजे नगर पुण्याइतकं जरी सुसंस्कृत शहर म्हणून
2: सुसंस्कृत आहे नगर
1: पुण्याच्या तुलनेत, म्हणजे नाशिक पुण्यात जेवढे कार्यक्रम होतात किंवा सांस्कृतिक वातावरण तिथे जेवढं
2: वातावरण थोडं जास्ती आहे, कारण ते सुसंस्कृत लोकांची संख्या जास्ती आहे, कारण मुळात पॉप्युलर

0: पॉप्युलेशन जास्ती आहे. आपल्याकडे नगरमध्ये सुद्धा तितक्याच तोडीचे लोक सुसंस्कृत लोक आहेत, गायकीतले आहेत, सगळे प्रत्येक क्षेत्रातले आहेत, पण संख्या त्या मनाने कमी असणं स्वाभाविक.
1: नगरमध्ये किती वर्ष झाली?
0: मला मी 78 पासून नगरमध्ये, आणि तसं लहानपणापासून मी नगरमध्ये येतो.
1: 50 वर्ष नक्की.
0: हो हो, आरामात.
1: नगरमध्ये कोणाकोणाच्या मैफली गाणी ऐकण्याचा योग आला?
0: मी खरं सांगू का, ह्या गोष्टी सगळे रिटायरमेंट नंतर मी लक्ष दिलं गेलं. तोपर्यंत फक्त संगीत ऐकणे रेडिओवर किंवा मैफिलीला जाणं वगैरे हे मला जमायचंच नाही, कारण माझे ड्युटीज अशा असायच्या हॉस्पिटलच्या ड्युटीमुळे की राऊंड द क्लॉक असायचं, नेमकं मी कुठे काही जायचं की त्या दिवशी ड्युटी लागलेली असायची, आणि मग त्यामुळं ते जमायचंच नाही मला. निवृत्तीनंतर, निवृत्तीच्या नंतर सुद्धा 5-7-8 वर्षानंतर मला थोडासा सवड मिळाली, मग मी ह्या गोष्टी करायला लागलो.
1: बरोबर. एवढ्यात काही नवीन काही ऐकलं किंवा कुठे कार्यक्रमाला नगरमध्ये किंवा अन्यत्र?
0: आता हे जे कार्यक्रम आता होतात माऊलीला होतात, आढाव आमचे एक मित्र आहेत,
1: नंदकुमार
0: आढाव ते मित्र आहेत, त्यांचे मधून अधून कुठल्याचे ते एक मैत्रीच्या कट्ट्यावर कार्यक्रम होत असतात. ह्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मी जेव्हा जेव्हा शक्य तेवढी उपस्थिती देऊन त्याचा आनंद घेत असतो. असेच सांगीतिक कार्यक्रमात त्यांची माझी एकदा ते मला म्हणाले की एक मला वाटतं मुंबईचे कोणीतरी एक शहा होते, त्यांचा एक कार्यक्रम होता, त्यावेळेला ते मला म्हणाले तू फिलर म्हणून गाणं म्हण
1: बर
0: आधी ते मुख्य पाहुणे येण्याच्या आधी एक
1: निर्मितीसाठी.
0: हा, वातावरण निर्मितीसाठी आणि लोकांना थोडंसं एंगेज ठेवण्यासाठी, शांतता निर्माण होण्यासाठी फिलर म्हणून काय ना तू पण गाणं म्हण म्हणाला, मला कल्पना आहे तुझ्या गाण्याची तर तू म्हण म्हणाला, म्हटलं मग तिथं मी गाणं म्हटली.
1: अरे वा. आयुष्यातून संगीत वजा केलं, गाणं बंद केलं तर काय उरेल?
0: अनारोग्य.
1: मला वाटतं चांगलं जगण्यासाठी, सुखी समाधानी आयुष्य होण्यासाठी गाणं फार
0: चांगल्या आरोग्यासाठी.
1: नक्कीच
0: चांगल्या आरोग्यासाठी.
1: आणि ही संगीताची साथ तुम्हाला सदैव लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आज तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये, तुमच्या आवाजातली खूप छान अशी 10 गाणी तुम्ही म्हणून दाखवली, तर त्याबद्दल आभार मानतोस. पण आता या छोट्याशा गप्पांच्या सत्राचं समारोप पण एक छानशा गाण्यांनी करूयात. तुम्ही नुसतं गुणगुणलात तरी चालेल.

श्रोते हो, काही दिवसांपूर्वी स्नेहालय रेडिओनगर केंद्रावर मराठी हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान सुहास अंतरकर यांची मुलाखत झाली. ही मुलाखत घेतली होती रेडिओनगरचे मानद संचालक स्वर्गीय भूषण देशमुख यांनी. या मुलाखतीचं प्रसारण आत्ता आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकलं. भेटूयात पुन्हा याच कार्यक्रमात उद्या. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: झुमका गिर

नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्तता प्रशासक, आहिल्यानगर महानगरपालिका, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादर करते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग जैनपुरी. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतो आहे. आज तुमच्यासाठी राग जौनपुरीमध्ये एक भजन सादर करणार आहे. राग जौनपुरी

मधले कोमल स्वर ऐकल्यामुळे शरीरातल्या पित्ताचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे ॲसिडिटी आणि ॲसिडिटीमुळे उद्भवणारे इतर विकार म्हणजे मायग्रेन किंवा जबरदस्त डोकेदुखी यावर मात करण्यासाठी मदत होईल. जरूर ऐका राग जौनपुरी. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा काही प्रश्न असतील तर ईमेल पाठवा emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com. धन्यवाद आणि जय हो.

0: रसिकहो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग जैनपुरी. गायक आणि सादर करते सुहास जोशी. रसिकहो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी विजय पाटकर, आपण ऐकत आहात नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

नमस्कार, मी सविता काळे. मंडळी, एखादा सुट्टीचा दिवस आपल्या नगर शहराच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सान्निध्यात तुम्ही आनंदात घालवू शकता. तुमच्या प्रियजनांनाही आपल्या परिसरातील पर्यटन स्थळ दाखवा, त्यातून बदलेत आपल्या शहराचा चेहरा मोहरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूर्वी आई थकली, आता कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा, माणुसकी आपली कुठे हरवली? हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे ते साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

लिकेज रॅक ठीक करा. नवन करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.